ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। गल्ली

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, खरं तर आपण आयुष्यामध्ये अनेकदा विचार करतो की आपल्याला काहीतरी अचीवमेंट करायची असते. मग ते अचीवमेंट कशातली असेल, अभ्यासाच्या क्षेत्रातली असेल, करिअरच्या क्षेत्रातली असेल, क्रीडा प्रकार असतो त्याच्यामधली असेल, किंवा मग आपण कल्चरल कुठला सांस्कृतिक वगैरे जर विषय असेल, कलेच्या क्षेत्रामधला असेल, तर असं काही ना काहीतरी अचीवमेंट करण्याचा आपण नेहमी विचार करतो. पण काळ असा निघून जातो, आपलं शिक्षण होतं, नोकरी लागतं आणि मग ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या तशाच शिल्लक राहतात आणि आपण मग पुन्हा विचार करतो की यार आपण आयुष्यात काहीच करू शकलो नाही. पण आपली नोकरी करत असताना, आपला व्यवसाय करत असताना सुद्धा जी आपली मनातली इच्छा आहे ती पूर्ण करत आपण नवीन नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करू शकतो आणि आपापल्या क्षेत्रामध्ये सुद्धा अत्युच्च नाव कमवू शकतो. याचा अर्थ असा आहे की आपण जर व्यवसाय, बिझनेस, नोकरी करत असाल तर त्या क्षेत्रात तर असू शकतं, पण त्याला सोडून जी आपल्या अंतर्गत एक कला किंवा एखादा क्रीडा नैपुण्य असू शकतं त्यामध्येही आपण खूप मोठं नाव कमवू शकतो. अगदी याच पद्धतीनं आपल्या सर्व धाराशिवकरांना सुपरिचित असणारे आणि ज्यांना आपण रेडिओ तेरणाच्या माध्यमातून अगोदरही ऐकलेलं आहे असे श्री दत्तात्रय टेकाळे जे आज परत एकदा रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आहेत. खरं तर पाठीमागं आपण धाराशिव हाफ मॅरेथॉन झाली होती त्यावेळेसही त्यांना मुलाखतीच्या माध्यमातून ऐकलेलं आहे आणि त्याच्या अगोदर साधारणतः 2024 आपण ते साऊथ आफ्रिकेला गेलेले होते आणि साऊथ आफ्रिकेमध्ये 89 किलोमीटरची मॅरेथॉन जी आहे ती कम्प्लीट करायची होती आणि त्या अनुषंगानं आपण दत्तात्रय टेकाळे यांचं पूर्ण मनोगत ऐकलेलं होतं. तर अगदी त्याचप्रमाणे आज परत एकदा ते इथं आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले. मूळतः असं आहे की दत्तात्रय टेकाळे इथल्याच पाणीपुरवठा विभागामध्ये कार्यरत होते, पण सध्या त्यांची बदली मुंबई इथे झालेली आहे आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून ते मुंबई इथेच राहून त्या ठिकाणी अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी पण होतात आणि मॅरेथॉन पूर्ण पण करतात. पण एक अल्पसा जर आपण दत्तात्रय टेकाळे यांचं मॅरेथॉन करिअर जर पाहायला गेलं तर त्यांनी नुकतीच 2024 कॉम्रेड मॅरेथॉन त्यांनी फिनिश केलेली आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. त्यांनी अल्ट्रा मॅरेथॉन 7 वेळा केलेली आहे, मॅरेथॉन 18 वेळेस केलेली आहे आणि हाफ मॅरेथॉन जी आहे ती 33 वेळा केलेली आहे आणि धाराशिव ते कन्याकुमारी असा जवळपास 1400 किलोमीटरचा सायकल प्रवासही त्यांनी केलेला आहे. तेव्हा आपण दत्तात्रय टेकाळे यांना अजून त्यांचे जे विचार आहेत ते आपण ऐकणार आहोत आणि आपण एकूणच आपल्या एक्सरसाईजकडे कशा पद्धतीनं पाहायला पाहिजे हेही आपण समजून घेणार आहोत. दत्तात्रयजी, मी परत एकदा तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
2: नमस्कार सर. सर्वप्रथम रेडिओ तेरणाचे मी आभार व्यक्त करतो की आज मला मुलाखतीसाठी बोलवलं, त्या मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.
1: अच्छा, तर सर्वात अगोदर तर एक असा पहिला प्रश्न माझ्या डोक्यात जो चालू आहे, आपण चर्चा करत होतो त्यावेळेसपासून, की एक मॅरेथॉन माणसाचं आयुष्य बदलू शकते का?
2: बदलू शकते ना सर.
1: अच्छा, ते कसं ते फक्त थोडंसं अगोदर सांगा म्हणजे आपण मग बाकी.
2: सर, साधारणतः कोविडच्या आसपास म्हणजे आम्ही क्रिकेट, बॅडमिंटन, हॉलीबॉल हे खेळ सर्व खेळायचो. स्टेडियमला रन वगैरे करायचो, पण मला वाटत नव्हतं की मी असं जास्त एवढ्या मोठे रन करू शकेल म्हणून. पण कोविडच्या नंतर अवेअरनेस आला वर्कआउटच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर मी हळूहळू 2000 मला वाटतंय पहिली मॅरेथॉन मी 10 किलोमीटरची धाराशिवमध्येच केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी पण 2019 धाराशिवमध्ये केली आणि सप्टेंबर 2021 मी माझी पहिली SRT अल्ट्रा मॅरेथॉन मी सिंहगड राजगड तोरणा ही कम्प्लीट केलेली आहे. आणि वाटत नव्हतं की एवढे मोठे रन करू, पण जर तुमच्या मनात इच्छाशक्ती असेल आणि तुम्ही जर ठरवलं करायचं तर करू शकता, तुम्ही काहीही करू शकता.
1: बर, आता हे तुम्ही कोविड काळातलं दत्तात्रयजी सांगितलं की त्यावेळेस तुम्ही म्हणजे अगोदर तुम्ही म्हणजे क्रीडाप्रमाणे म्हणजे क्रिकेट वगैरे खेळणं नॉर्मली कोणीही ते समजा खेळतात तशा पद्धतीनं होतं, पण कोविडच्या अगोदर जसं पाहायला गेलं म्हणजे तुम्ही तर ऑलरेडी जॉब करता, सर्व्हिस करता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, तर त्याच्या अगोदरचं तुमचं जीवन कसं होतं मग? म्हणजे असं नॉर्मल होतं असं काही? म्हणजे
2: नॉर्मलच जीवन, ऑफिस, आपलं घर, ऑफिस आणि सकाळी थोडंफार स्टेडियमवर क्रिकेट वगैरे त्याच्याकडे होतं. पण सप्टेंबर 21 जे SRT अल्ट्रा मॅरेथॉन केली आणि धाराशिव हाफ मॅरेथॉन टीम बरोबर जोडलो गेलो, आमचे गुरु आहेत श्याम शिंदे सर, मग त्यांच्याकडे पाहून आम्ही पण ह्या गोष्टी करायला शिकलो की चला बघूयात काय असतं मॅरेथॉन. 21 ऐकलंच होतं फक्त, 21 किलोमीटर, 42 किलोमीटर, 65, 89, 100 किलोमीटर ह्या गोष्टी फक्त ऐकल्या होत्या. पण 21 नंतर मग हळूहळू हळूहळू सुरू केलं आणि आज हे टप्पा आलाय.
1: अच्छा, साधारणतः 2021 तुम्ही कोविडचा काळ सांगताय की ज्यावेळेस तुम्ही मॅरेथॉनला सुरुवात केली त्यातल्या त्यात धाराशिव हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून, तर साधारणतः वय किती होतं त्यावेळेस?
2: मी वयाच्या 43व्या वर्षी रनिंग सुरू केली सर, वयाच्या 43व्या. आता माझं 48 वर्ष वय चालू आहे, मी सुरुवात 43व्या वर्षी केली.
1: 43व्या वर्षी रनिंगला सुरुवात?
2: येस येस येस. त्याच्या आधी एक 5 किलोमीटर वगैरे करायचो, पण 43 नंतर खरी जर्नी सुरू झाली माझी.
1: अच्छा,
2: वयाच्या 43व्या.
1: अच्छा, म्हणजे आता हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटर, फुल मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटर, आणि अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे
2: 50 किलोमीटरच्या ज्या बी आहेत मॅरेथॉन ते सगळे अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये मोडतात. 42 पर्यंत मॅरेथॉन आणि पुढच्या सगळे आहेत ते अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये.
1: आणि 89ची जी असते ती
2: ते कॉम्रेड म्हणून. आता मला असं म्हणता येईल की आपल्याकडे जसं पंढरपूरला वारकरी जातात ते वारी, जसे पंढरीची वारी आहे तसे रनर लोकांचं साऊथ आफ्रिकेमध्ये कॉम्रेड म्हणून एक मॅरेथॉन होते. तर तिथे सगळ्या देशामधून दरवर्षी 23-24 हजार रनर येतात. एक वर्ष अप रन असतो, एक वर्ष डाऊन रन असतो. तर मी गेल्या वेळेस मुलाखतीला आलो होतो, त्यावेळेस आपण माझी मुलाखत घेतली होती, त्यावेळेस मी टार्गेट ठेवलं होतं किंवा मी जाईन आणि मला 10 तासाचं टार्गेट ठेवलं होतं मी त्यावेळेस. पण 89 किलोमीटर मी 10 तासात करेन असं टार्गेट ठेवून गेलो होतो. पण माझे गुरुनी श्याम सरांनी एवढी चांगली प्रॅक्टिस मायलेज करून घेतलं की ती स्पर्धा मी 9 तास 39 मिनिटात पूर्ण केली.
1: अच्छा, तर त्या स्पर्धेविषयी पण आपण थोडंसं, म्हणजे कारण तेच साऊथ आफ्रिकेमध्ये तुम्हाला काय अनुभव आला, आत्ता नुकत्याच ज्या काही तुम्ही मॅरेथॉन वगैरे केलेल्या आहेत त्याविषयी पण तुमचा अनुभव काय आहे ते समजून घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही वयाच्या 43व्या वर्षी सुरू केलं असं पण म्हटलं, तर त्याच्याही थोडंसं संदर्भात चर्चा करायची आहे. पण त्याच्या अगोदर जर कुठलं एखादं गाणं तुमच्या डोक्यात चालू असलं तर सांगा.
2: मिल्खा सिंग मधलं
1: भाग मिल्खा
2: भाग, मिल्खा भाग.
1: तर ते पण निश्चितच जे रनर आहेत खास करून ज्यांना धावण्याची आणि हे आवड आहे त्यांच्यासाठी तर खरं तर हे एक अंथ्यामसारखं आहे गाणं. तर ते पण थोडंसं आपण गाणं ऐकूयात आणि परत एकदा आपण दत्तात्रय टेकाळे यांच्याशी चर्चा करूया.
2: येस सर, येस सर.
3: अरे संडी मार रहा संसार, अब तू आने दे ललकार, तेरी तो बाहे पतवार, कदम है तेरे हाहाकार.

0: तर जसं की अर्थातच हे म्युझिकचा असा भाग मिल्का भाग की लगेच एनर्जेटिक होता आणि माणूस खरंच आता उद्यापासून पळू का असं वाटतं, तर मग खरोखरच असं काय असतं का तुम्ही वयाच्या 43व्या वर्षी सुरुवात केली असं म्हणतात, मग अनेक जणांसाठी असं इन्स्पिरेशन असू शकतं, त्याचं कारण पण असं आहे की कदाचित मी जर समजा असा विचार केला की अरे नाही मला लहानपणापासूनच जर समजा शालेय जीवनापासूनच धावण्याची जर मला सवय असेल तरच मी अशा एवढ्या मोठ्या स्पर्धा करू शकेन ज्या की 21 किलोमीटर 50 किलोमीटर 89 किलोमीटर अशा पद्धतीच्या होऊ शकतील, असं काही असतं का काय नेमकं हे याच्यासाठी काय शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून काय लागतं ते सांगा, म्हणजे वयाच्या 43 वर्षापासून.
1: सर वय हे फक्त एक नंबर आहेत.
0: बर
1: आता मी तर वयाच्या 43व्या वर्षी चालू केलंय. असे मी खूप रनर्स बघतो की त्यांच्या समोर मग आपल्याला असं वाटतं कधी कधी की आपण काहीच नाही, त्यांच्या समोर झिरो आहेत. मी सध्या मुंबईमध्ये माझा खूप मोठा ग्रुप आहे, हॅपी फिट चॅम्पियन म्हणून नवी मुंबईला आमचा ग्रुप आहे. सर माझ्या ग्रुपमध्ये अबाऊ 67 वर्षाचे रनर आहेत, एक अनिल खंडेलवाल सर म्हणून आहेत, 67 वय आहे त्यांचं. त्यानंतर विनय प्रभू म्हणून आहेत, 55 वर्ष वयाचे आहेत. आज पण ते लोक माझ्यापेक्षा चांगल्या स्पीडमध्ये रन करतात. म्हणजे वय हे काय नाही, वय एक तुमचे नंबर आहेत. जर तुम्ही ठरवलं प्रॉपर, तुम्ही सातत्य ठेवलं त्या गोष्टीमध्ये आणि प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे केली, वर्कआउट व्यवस्थित केलं, तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी साध्य होतात. फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे रनमध्ये, तरच तुम्ही रन करू शकता. असं बाकीच्या गोष्टीसारखं रनला नाही, चला आता सुरू केलं मी येतो 10-25 किलोमीटर असं होणारच नाही, त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य पाहिजे.
0: अच्छा, तर मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते श्री दत्तात्रय टेकाळे यांच्याशी, ते ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगितलं की आतापर्यंत जवळपास 33 वेळा त्यांनी मॅरेथॉन केलेली आहे, हाफ मॅरेथॉन केलेली आहे, मॅरेथॉन 18 वेळेस केलेली आहे, म्हणजे जी 42 किलोमीटरची असते आणि हाफ मॅरेथॉन जे म्हणतोय ती 21 किलोमीटरची, आणि अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे साधारणतः 50 किलोमीटरच्या पुढच्या जी असणार आहे ते, आणि कॉम्रेड मॅरेथॉन जी साऊथ आफ्रिकेमध्ये झाली होती ती 89 किलोमीटरची झाली होती. तर अशा सर्वच ठिकाणी जाऊन त्यांनी मॅरेथॉन केलेली आहे, म्हणजे ते धावलेले आहेत तितक्या वेळा. तर मला हाच परत एकदा प्रश्न विचारायचा होता की जसं तुम्ही म्हणतात की वय हे फक्त एक नंबर आहे किंवा चला ठीक आहे असं, तर इतर एक्सरसाइजच्या तुलनेमध्ये म्हणजे समजा आता आपण जिमला पण जातो, काही जण बॉडी बिल्डिंग करतात, काही जण योगामध्ये जातात, बऱ्याच जणांचं समजा असं असतं, कोणी इतर क्रीडा प्रकारामध्ये पण असू शकेल, याला

0: तर आपण क्रीडा प्रकार म्हटलं पण त्यासोबत शारीरिक तंदुरुस्तीच्या जर आपण संदर्भानं विचार केला तर नेमका काय फरक तुम्हाला जाणवतो की इतर एक्सरसाइजमध्ये आणि या धावण्याच्या किंवा मॅरेथॉनच्या रिलेटेड जर पाहिलं गेलं?
1: सर, मी ते धाराशिवला असताना काही दिवस मी जिमला पण गेलो क्रिकेट वगैरे, पण जेव्हापासून धावण्याची हे झाली की माझ्या शरीराला आता सवयच लागली, रोज म्हणजे सकाळी 4-4:30 वाजता उठणे, आपलं सर सकाळच्या सगळं आवरून मग रनिंग करणे, तर आता म्हणजे हे सवयच होऊन गेली शरीराला की सकाळी रन केल्याशिवाय ते जमतच नाही. कसं आहे, बसून समजा तुम्ही जिममध्ये किंवा प्राणायाम योगा करताना तुम्ही थोडंसं थांबू शकता, तुम्हाला वाटलं की आता मला थांबायचं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही एखादी मॅरेथॉन धावताय स्पर्धेमध्ये तर तुम्हाला तो टप्पा पार करायचा असतो, समोर तुमचा चॅलेंज असतं की तुम्हाला 42 किलोमीटर पूर्ण करायचं आहे, तुम्हाला 65 किलोमीटर पूर्ण करायचं आहे, तर त्या हिशोबानं तुम्ही मग स्वतःला पुश करता. आणि
0: ह्याच्यामुळे आपली शारीरिक क्षमता जी आहे, म्हणजे थोडक्यात त्याला एनर्जी लेवल जे म्हणूया, ते इतर व्यायामाच्या तुलनेत धावण्यासाठीची एनर्जी जास्त लागते किंवा व्यक्ती जो आहे तो मोर एनर्जेटिक होतो का?
1: नक्कीच धावण्यासाठी तुम्हाला म्हणजे बाकीचे वर्कआउट आहेत त्यापेक्षा धावण्याला एनर्जी जास्त 100% जास्त लागते एनर्जी सर.
0: त्याच्यामुळे मग आपल्या दैनंदिन रुटीन मध्ये किंवा आपली जी जीवन पद्धती आहे दररोजची त्याच्यामध्ये सुद्धा ती एनर्जी सस्टेन होणार.
1: यस यस, नक्की नक्की 100% एनर्जी ती. आता मी आहे ना, ज्या दिवशी रन नाही केलं तर मला ऑफिसमध्ये थोडंसं असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, पण ज्यावेळेस रनिंग करून येतो फ्रेश वाटतं, दिवसभर ऑफिसमध्ये काम करायला एनर्जी येते आणि निगेटिव्ह थॉट येत नाहीत काही. रन केलं ना तर तुम्ही मानसिकता तुमची एवढी स्ट्रॉंग होते, तुमचे निगेटिव्ह थॉट्स वगैरे सगळे संपून जातात, पॉझिटिव्ह एनर्जी येते.
0: आता तुम्ही वयाच्या 43व्या वर्षी तुम्ही सुरुवात केलं मॅरेथॉन आणि या सर्व गोष्टीला, आणि साधारणतः आज 8 म्हणजे 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये आपण साधारणतः 33 हा मॅरेथॉन आणि बाकीच्या सगळ्या असं एक जवळपास म्हणजे 5 वर्षामध्ये 50-60 तर आपण मॅरेथॉन कम्प्लीट केलेले आहेत असा असा विषय आहे समजा. तर मला हे विचारायचं की याच्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे समजा वयाच्या 43व्या वर्षाच्या अगोदर आपल्याला कधी जर आजार समजा आपण आजारी पडत असाल किंवा कधी काय वाटत असेल तर ह्या मॅरेथॉनच्या आणि ह्या दररोजच्या तुमच्या सवयीमुळे आजाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसा म्हणजे तुम्हाला काय नेमकं फिलिंग आलं ते सांगा, म्हणजे वैयक्तिक पातळीवर.
1: पूर्वी पण असं क्रिकेट बॅडमिंटन असल्यामुळे आजारी काही एवढं कधी पडायचा विषय नाही आला, पण मॅरेथॉन जसं रन चालू केलंय तेव्हापासून तर एनर्जी वगैरे काय नाही. पूर्वी कसं थोडस आळस वगैरे किंवा वर्कआउट कमी असल्यामुळे थोडस पोट वगैरे वाढलेलं होतं, तर ते आता सगळं हे झालंय, एनर्जी भरपूर असल्यामुळे रनिंग करायला सोपं जातं आणि चांगलं वाटतं. आत्ताच जस्ट मी बघा 22 फेब्रुवारीला दिल्लीला गेलो होतो, दिल्ली मॅरेथॉन होती, तर मी टार्गेट ठेवलं होतं की एक साधारणतः 1.5 तासामध्ये आपल्याला ती पूर्ण करायची.
0: किती किलोमीटरची होती?
1: 42 किलोमीटर. कोकणी जंट मॅरेथॉन म्हणून होती दिल्लीची. चला म्हणलं एक वेगळं दिल्लीला जाऊन पाहूयात म्हणलं, काय कसे होते काय. दिल्लीचं वातावरण थंड असतं पण त्यावेळेस थोडंसं एक 4-5 दिवस आधी पाऊस पडल्यामुळं थोडीशी गरमी होती वातावरणामध्ये, पण ती मॅरेथॉन मी म्हणजे माझं पर्सनल रेकॉर्ड आहे ते आजपर्यंतच्या मॅरेथॉनमधलं, ती मॅरेथॉन मी 3 तास 24 मिनिट आणि 54 सेकंदामध्ये 42 किलोमीटर रन पूर्ण केलं होतं.
0: अच्छा, म्हणजे हे तुमचं वैयक्तिक
1: रेकॉर्ड आहे माझं.
0: अच्छा अच्छा, म्हणजे हे 40-42 किलोमीटर आता आपण जर म्हणजे तशाही अर्थानं जर पाहिलं गेलं तर 2-व्हीलरवर जरी जायचं म्हणजे एक तासभर तर किमान लागतो, तर तुम्ही ते 3 तासामध्ये पळत तुम्ही रन करत हे कम्प्लीट केलेलं आहे. अच्छा, तर अशा तुम्ही जवळपास 33 हाफ मॅरेथॉन आणि 18 जवळपास मॅरेथॉन केलेले आहेत, तर आता एवढे तुमच्याकडे साधारणतः 50-60 अनुभव आहेत की वेगवेगळ्या मॅरेथॉनचे, म्हणजे कुठे काय असतं काही नाही, त्याविषयी आपण थोडीशी आता जरा त्या मॅरेथॉनच्या विषयी चर्चा करूयात की प्रत्येक मॅरेथॉनचा अनुभव तुम्हाला कसा असतो, रूट्स वेगळे असतात, बाकी सगळ्या गोष्टी असतात, तर त्याविषयी. पण त्याच्या अगोदर एक गाणं सांगावं छोटंसं, म्हणजे अजून कुठलं एखादं गाणं तुम्हाला जे इन्स्पायर करतं.
1: रंग दे बसंती मधलं एक गाणं आहे ते लावा, रंग दे बसंती.
0: अच्छा, रंग दे बसंती म्हटलं गाणं, तर ते पण आपण ऐकूयात आता.

0: तर दत्तात्रय टेकाळे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत आणि ज्या पद्धतीने ते सांगतायत की वयाच्या 43व्या वर्षी त्यांनी मॅरेथॉनला सुरुवात केली आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर त्यांनी आतापर्यंत ज्या 33 हाफ मॅरेथॉन केलेले आहेत म्हणजे जवळपास 21-22 किलोमीटरचं मॅरेथॉन 18 वेळेस म्हणजे जवळपास 42-45 किलोमीटरचे आणि अल्ट्रा मॅरेथॉन 7 वेळेस. तर आता जसं जवळपास एक 50-60-70 म्हणजे जेवढं मी कॅल्क्युलेट करू शकतोय ते, तर प्रत्येक ठिकाणचा रूट वेगळा असतो. कधी समजा फ्लॅट रोड असेल, कधी चढ उतार असेल, कधी शहरामध्ये असेल, कधी बाहेर असेल. तर नेमकं हे कसं असतं म्हणजे मग तुम्ही त्याला कसं ते चॅलेंज आता स्वीकारता असं एक विषय असतो
1: सर? शक्यतो अल्ट्रा मॅरेथॉन ह्या असं डोंगरी भागामध्ये किंवा तिथं इलेव्हेशन असतं जास्त.
0: बर.
1: कारण कॉम्रेडसाठी तर तुम्हाला अपरन आणि डाऊन रन असल्यामुळे तिथं इलेव्हेशन जास्त असल्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस पण तशीच करावी लागते. आणि ज्या काही 50 किलोमीटरच्या सगळ्या मॅरेथॉन आहेत 42 पर्यंत, म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की 42 पर्यंत ठीक आहे, पण 50 किलोमीटरच्या ज्या बी अल्ट्रा मॅरेथॉन आहेत ते पायाचे रन नाहीत सर, माइंडचे रन आहेत. तुम्हाला तिथं डोक्याचा वापर करावा लागतो, तिथं तुम्हाला तुमची एनर्जी, तुमचा स्टार्टिंगचा पेस काय, नंतरचा तुम्ही स्पेस काय ठेवताय आणि फिनिश कसं करताय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. कारण तुम्हाला शेवटपर्यंत 50 किलोमीटर समजा 75-80 जे काही मोठ्या मॅरेथॉन आहेत त्याला तुम्हाला एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरून तुम्हाला तिथपर्यंत जाणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगवेगळं तुम्ही टार्गेट किंवा तुमचे एनर्जीसाठी काय ड्रिंक्स आहेत, जेल्स आहेत, हे सगळ्याचा वापर करून ते कम्प्लीट करतो आपण.
0: अच्छा, म्हणजे तिथं तुमचा म्हणजे जसं क्रिकेटमध्ये पण म्हणतात तसं शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला बुद्धी जागृत ठेवायची लागते की कुठं काय करायचं, तसं तुमच्या रनमध्ये पण येतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की केवळ तुम्हाला वेगानं पळायचा असा विषय नाहीये, तर आपली शारीरिक क्षमता आणि बाकीच्या पण गोष्टी लागतात.
1: वेगानं पळायला म्हणलं तर सर ठीक आहे, 5 किलोमीटर 10 किलोमीटर आणि ठीक आहे 21 किलोमीटर पर्यंत ठीक आहे. तुमचा स्टॅमिना राहू शकतो, 1.5-2 तास तुम्ही करू शकता, पण जे पुढचे मोठे रन आहेत त्याच्यासाठी तुम्हाला वेगापेक्षा तुम्हाला तिथं स्ट्रॅटेजी महत्वाची आहे. स्ट्रॅटेजी युज करूनच ते रन करावं लागतं तुम्हाला पुढचे.
0: मग आता जेवढ्या तुम्ही आता 60-70 एवढ्या ज्या मॅरेथॉन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात इझी आणि सर्वात टफेस्ट कुठली अशी वाटली?
1: मला सर्वात 42 किलोमीटरची इझी म्हणलं तर बारामतीची मॅरेथॉन, बारामती पॉवर मॅरेथॉन 2 वेळेस केली मी, तर मला ती इझी वाटली. रूट पण चांगला आहे आणि तो मला वाटतं काहीतरी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असते, थंडीचे दिवस असतात आणि बारामतीवाले खूप चांगल्या प्रकारे अरेंज करतात ती मॅरेथॉन, ते मला मॅरेथॉन ही वाटली. आणि टफेस्ट म्हणलं तर मग कॉम्रेड आणि लोणावळामध्ये काही जे अल्ट्रा मॅरेथॉन होतात, कास अल्ट्रा आहे साताऱ्याला 65 किलोमीटर, तिथं जर आपल्याला मोटरसायकलवर किंवा गाडी घेऊन जर जायचं म्हणलं तर तुम्हाला तिथं फर्स्ट सेकंड गिअरमध्येच जावं लागतं. तशा ठिकाणी रन करायचं म्हणलं तर मानसिक, आता गेल्या वर्षी आम्ही 2024ला गेलो होतो आमची हाफ मॅरेथॉनची टीम सगळेच, तर आम्ही सच गाडीमध्ये बसून रूट पाहायला गेलो होतो. तर आमचे मित्र आहेत एक चंदन भडंगे म्हणून, आम्ही गाडीमध्ये बसलो होतो तर चंदनराव म्हणले अरे गाडीत बसून माझ्या पायाला गोळे आलेत म्हणले, आता हे पळायचं कसं म्हणले. पण तो एक जोक झाला, पण त्याने दुसऱ्या दिवशी तेवढेच स्फूर्तीनं ती मॅरेथॉन पूर्ण केली.
0: असं काय त्या कास पठारावर तुम्हाला असं वाटलं की काय नेमकं असं टर्न्स आहे, शार्प टर्न?
1: शार्प टर्न म्हणण्यापेक्षा तिथं सुरुवातीपासूनच इलिव्हेशन आहे, पहिल्या पावलापासून तुम्हाला चढावं लागतं, पूर्ण चढच आहे जाताना आणि येताना डाऊन रन आहे, त्याच्यामुळे ते टफ आहे जाताना. ज्याची प्रॅक्टिस आहे तोच तिथं रन करू शकतो, कुणीही जाऊन त्या ठिकाणी रन करू शकत नाही कारण तिथं इलिव्हेशन खूप आहे.
0: अच्छा, आणि असं अजून दुसरी कुठली एखादी महाराष्ट्रातली जर असेल समजा असं
1: म्हणजे अवघड का सोपेतली?
0: अवघड सांगा.
1: अवघड म्हणलं तर तेच 2-3 मॅरेथॉनच मला अवघड वाटल्या. एक साताऱ्याची कास आहे, लोणावळ्याची एक केली, आणि दुसरं अवघड म्हणलं तर परवा गेल्या वर्षी आम्ही सोलापूरला एक आतिश शहा म्हणून मित्र आहेत आमचे, त्यांनी एक खूप चांगला उपक्रम राबवतात 15 ऑगस्टच्या निमित्ताने, दरवर्षी त्यांनी 78 वर्ष असेल तर 78 किलोमीटर, 89 आहे तर त्यांनी 89 किलोमीटर ते पण आम्ही रन केलं आहे. तर ते रेपिटेशन असतात तिथे, पण ठीक आहे, चांगलं वाटतं एक देशात की बाबा एवढे लोक शहीदांनी त्यांचं रक्त सांडून देशासाठी एवढंही केलं तर त्यांना एक मानवंदना म्हणून आपला एक छोटासा एक त्यांच्यासाठी हे म्हणता येईल.
0: अच्छा, तर एक मॅरेथॉन पटू म्हणून तुम्हाला काय वाटतं की तिथं जे कोणी मॅरेथॉन ऑर्गनायझर असतात एक तर अर्थातच प्राइजेस बक्षीस काही तर ठेवल्याशिवाय तर माणूस शहरात जिंकू शकणार नाही किंवा त्या अपेक्षा असतं, काही तुम्हाला म्हणजे ट्रॉफीज वगैरे मिळत असणार काही तर, तुम्हाला काय वाटतं असं की तुम्ही त्याला पोडियम म्हणता का?
1: हा म्हणजे पहिल्या तीन मध्ये आलं तर पोडियम फिनिशर, फर्स्ट तीन मध्ये आलं तर पोडियम फिनिशर.
0: मग हे जे प्राइजेस मनी किंवा हे असतात ते किती असतात आणि तुम्हाला खरंच वाटतं का की तेवढं वर्थ होतं तुम्ही जेवढं धावता तेवढं?
1: नाही होत नाही. ते कसं आहे सर, एक प्राईज वगैरे काही एवढं प्राईजचा भाग नाही, पण एक छंद आहे हा, तो छंद जोपासण्यासाठी करतो मी. पैशाचा काही एवढा प्राईज वगैरे प्राईजचा विषय नाही. आता जे काही
0: प्रोफेशनल समजा विचार केला, पण बाकीच्या सगळ्यांचा जर विचार केला असा तर
1: नाही, जे काही प्रोफेशनल आहेत. आता मी तर कसं माझी नोकरी ऑफिस सगळं बघून आपल्या शरीरासाठी आणि एक आवड निर्माण झाली म्हणून करतोय, मग त्यात मला पोडियम. आता मला वाटतं मी 2026 सुरुवात तुमचे रोटरी क्लब नवी मुंबई
0: नवी मुंबईच्या
1: मॅरेथॉन पोडियम माझं नवीन वर्षाचं मला वाटतं जानेवारीच्या 3-4 तारखेलाच ती मॅरेथॉन होती. तर ह्या वर्षाच्या 3 महिन्यात माझे 3 का 4 पोडियम फिनिशर आहे मी. आता परवा तुम्ही तुळजापूरला जे
0: रोटरी मॅरेथॉन,
1: त्या मॅरेथॉन मध्ये पण मी सेकंड विनर आहे तिथला. तर एक आपल्या गावाकडे येऊन मॅरेथॉन करणे, एक ऊर्जा मिळते आणि एक वेगळा आनंद मिळतो. आणि आपल्याकडे बघून जर कोणी आणखीन 4-5 रनर तयार झाले तर ते एक चांगलं वाटतं त्याच्यासाठी.
0: बर बर. अच्छा, तर ह्या पॉइंटला तुम्हाला असं मग कुठलं गाणं डोक्यात चालू आहे की चला आपण आता एवढं आपल्या आयुष्यामधला तर हा तर पार्ट झालेला आहे की एवढे आपण मॅरेथॉन केले, एवढे रन केलेत, एवढे पोडियम पण मिळवलेत, पैशासाठी नाही पण आपण एक ध्येय घेऊन आपण रन करतोय धावतोय, तर काय असं कुठलं गाणं आहे जे की
1: चक दे इंडियामधले पण छान आहे
0: चक दे इंडिया मग.
1: यस.

0: आपण जी चर्चा करत आहोत ते श्री दत्तात्रय टेकाळे यांच्याशी. ते मॅरेथॉन रनर आहेत, सांगितलेलं कॉम्रेड मॅरेथॉन फिनिशर आहेत ते 2024 चे. अल्ट्रा मॅरेथॉन 7 वेळा केले, मॅरेथॉन 18 वेळेस केले, हाफ मॅरेथॉन 33 वेळा केले, धाराशिव ते कन्याकुमारी 1400 किलोमीटरचा सायकल राईड केलेली आहे. तर हे आपण आता जर ते धाराशिव ते कन्याकुमारी जर सायकल राईडचा जर विचार केला, ठीक आहे रन करण्यापर्यंत ठीक होतं, मग सायकलीवर तेवढं हे करणं हे
1: तर आम्ही
0: काय हे पण एक ऍडव्हेंचर म्हणून तुम्ही.
1: हा आम्ही 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 4 ऑगस्टला निघालो होतो आणि 11 ऑगस्टला कन्याकुमारी. आम्ही 17 जण होतो, धाराशिव हाफ मॅरेथॉन टीमचेच सदस्य होते, काही 2-3 मित्र बाहेरचे पण होते. तर आमचे प्रदीप खामकर यांच्या डोक्यात कल्पना आली, चला वेगळं काहीतरी करूयात, म्हणून आम्ही एक ठरवलं की जायचं. मग त्यावेळेस पण आम्हाला रोटरी क्लब धाराशिवनं खूप सपोर्ट केला आणि आम्ही साधारणतः रोज 150 ते 180 कधी कधी 200 आसपास अशी राईड व्हायची आमची. तर आम्ही रोज एका ठिकाणी मुक्काम करायचा. आजची राईड सकाळी 4 वाजता आम्ही सुरुवात करायची. त्यावेळेस आमच्याकडे गणेश शेखंडे म्हणून होते, त्यांची सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची गारद व्हायची, ते ऐकून आम्हाला अशी वेगळी स्फूर्ती यायची. आणि आम्ही सकाळी रोज 4 वाजता राईड सुरू करायची. पहिला 50 किलोमीटरचा टप्पा असायचा, त्यानंतर थोडस नाश्ता करून सगळे एकत्र आले की त्याच्या पुढचा टप्पा, आणि संध्याकाळी 4 च्या आसपास आम्ही राईड थांबवायचो, थोडासा आराम करून मग दुसऱ्या दिवशी सकाळी. असं आम्ही साधारणतः 4 ऑगस्ट 2023 इथून निघालो होतो आणि 11 ऑगस्टला आम्ही तिथं पोहोचलो होतो कन्याकुमारीला.
0: अच्छा, मग हा पण एक तुमच्या आयुष्यातला एक डिफरंट एक्सपिरियन्स आहे तशा अर्थानं.
1: हो सर, हो सर.
0: अच्छा, तर आपण आता एक जो विषय तुमच्या आयुष्यातला सर्वात एक महत्वाचा आला, एक तर तुम्ही दिल्ली मॅरेथॉनच्या विषयी तर सांगितलेलंच होतं, पण एक साऊथ आफ्रिकेच्या ज्याच्यातून म्हणजे तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स असा भेटला की तुम्ही म्हणजे बाहेर देशामध्ये जाऊन एक रन करणं अशा पद्धती सगळं करणं, तुमच्या आयुष्यातला हा पहिला एक्सपिरियन्स होता, कसं काय आयुष्य होता?
1: हो सर, माझ्या आयुष्यातला पहिलाच एक्सपिरियन्स होता. मी कधी म्हणजे मुंबई पुणे ठीक आहे एवढंच फिरलो होतो. फर्स्ट टाइम मी श्याम सरांसोबत साऊथ आफ्रिकेला गेलो होतो आणि ती माझ्या लाईफ मधली सगळ्यात मोठी मॅरेथॉन होती. हो
0: अच्छा, काय काय त्या मॅरेथॉनचा काय अनुभव आहे ते सांगा. साऊथ आफ्रिका म्हणजे बाहेर देशामध्ये जाणं, तिथं राहणं, तिथले रस्ते काय आहेत, कसं काय माहित असणं,
1: म्हणजे आपल्याकडे जे वातावरण असतं, म्हणजे सुरुवात जी मॅरेथॉन आहे कॉम्रेड त्याची सुरुवात जानेवारीची जी टाटा मॅरेथॉन असते, जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये टाटा मॅरेथॉन होते, त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये अल्ट्रा मॅरेथॉन असते लोणावळ्याला, तो कॉम्रेडचा पहिला पेपर म्हणता येईल. जसे परीक्षासाठी पेपर असतात तो पहिला पेपर लोणावळा टाटा अल्ट्रा, त्याच्यानंतर दुसरं कास अल्ट्रा, इग नाशिक सप्तश्रंगीला तिकडे एक होते मोठी 60-65 किलोमीटरची मॅरेथॉन, गणपतीपुळेला. तर असे साधारणतः मेच्या 15 तारखेपर्यंत हे सगळे रन मोठे मोठे रन करत तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. आणि त्यावेळेस आपल्या इकडलं टेम्परेचर साधारणतः 30-35 कधी कधी 38 पर्यंत पण असतं टेम्परेचर, कारण पूर्ण उन्हाळा असतो आपल्या इकडे. आणि आम्ही ज्यावेळेस 2024 आफ्रिकेला गेलो होतो, आम्ही साधारणतः तिथं 5-5:30 पोहोचलो, तर 5:45 चक्का अंधार पडला होता तिथं. मग आम्ही हॉटेलवर जाऊन मुक्काम केला आणि सकाळी उठलो. आपल्या तर तिथं मला वाटते 5-5:30 तासाचा फरक आहे. सकाळी उठलो आम्ही तर तुम्हाला सांगतो अक्षरशः 17-16 टेम्परेचर, म्हणजे इकडे 35-40 टेम्परेचर मध्ये आम्ही रन केलेलं उन्हाळ्यामध्ये. आणि एवढं 1400-1500 किलोमीटर श्यामसरांनी मायलेज करून घेतलं होतं आणि तिथं गेल्यानंतर एवढं थंड वातावरण, अरे बापरे म्हणलं, खूपच थंड वातावरण. आणि कॉम्रेडला मला सांगतो सर, प्रॅक्टिसच टफ झाली माझी. कॉम्रेड माझं इझी विदाऊट इंजुरी, 89 किलोमीटर मध्ये मला कुठं क्रॅम्प आला किंवा मला काय झालं, एकदम इतक्या सुंदर आणि चांगल्या प्रकारे माझी कॉम्रेड फिनिश झाली. खूप आनंद. अक्षरशः मी, अजित निर्गेने माझा बार्शीचा मित्र आहे, फिनिश लाईन क्रॉस केल्यानंतर आम्ही दोघ जण एकमेकाच्या गळ्यात पडून रडलोत अक्षरशः. कारण बाहेर देशामध्ये जाऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. एक 400-500 मीटरचं शेवटचं जे फिनिशिंगचा टाइम होता, त्यावेळेस आम्ही आपला भारताचा जो तिरंगा झेंडा घेऊन असं पळालो मध्ये, तर ते खूप असं अंगावर शहारे येत होते आणि अभिमान पण वाटत होता. मला वाटतं सगळ्यात जास्त संख्येनं गेलेला तिथं भारत देश होता 2024 मध्ये. तर खूप
0: साधारणतः तुम्ही जसं म्हणलात सुरुवातीला पण म्हटलं होतात की एक 23-24 हजार रनर त्या ठिकाणी आलेले होते.
1: रनर्सची पंढरी आहे सर ती, रनर्स लोकांची पंढरी.
0: बर, साऊथ आफ्रिका.
1: यस यस.
0: कुठलं कुठलं?
1: डर्बन. एक कसं असतं सर तिथं, डर्बन टू पीटर्स मॅरिजबर्ग हा डॉपरन असतो आणि पीटर्स मॅरिजबर्ग टू डर्बन हा डाऊन रन असतो. एक वर्ष अप, एक वर्ष डाऊन रन असा असतो दरवर्षी.
0: आणि आपल्या भारतातले किती होते तिथं?
1: मला वाटते आम्ही गेलो ते 434 आसपास काहीतरी होते. त्याच्यामध्ये 35 का 34 लेडीज होते आपल्या भारताच्या, महिला होत्या.
0: बर हो. बर अच्छा, हा एक विषय काढला खरं तर डोक्यातच येत नव्हता. तर महिला सुद्धा रनर, आता आम्ही पण तुळजापूरमध्ये ज्यावेळेस आम्ही महिला पण खूप आल्या होत्या.
1: हो हो हो.
0: महिला रनर त्याच्यामध्ये मॅरेथॉन धावण्यासाठी येतात.
1: हो हो हो. मला वाटतं आता 2025 जी मॅरेथॉन झाली त्याच्यामध्ये आपल्या लातूरच्या मॅडम आहेत, आरती जव्हर मॅडम, फास्टेस्ट मला वाटतं इंडियन आहे, फास्टेस्ट कॉम्रेड रनर्स आहेत त्या.
0: बर
1: हो.
0: अच्छा, म्हणजे महिला सुद्धा याच्यामध्ये सहभागी होतात.
1: बिल्कुल बिल्कुल.
0: तर आता ही साऊथ आफ्रिकेला जी 89 किलोमीटरची तुम्ही म्हणतात की साधारणतः 9 तास 45 मिनिटांमध्ये तुम्ही कम्प्लीट केली.
1: 9 तास 39 मिनिटं.
0: मग असं काय असतं की एवढ्या 23 हजारामधून जो पहिला येणारा असतो तो मग तो किती याच्यामध्ये रन पूर्ण करतो?
1: आम्ही ज्यावेळेस केली होती त्यावेळेस मला वाटतं आम्हाला तो एअरपोर्टला भेटला होता दुबईच्या, तो नेदरलँडचा रनर होता.
0: अच्छा
1: सर, त्याने ती स्पर्धा मला वाटतं 5 तास 26 का 25 मिनिटात पूर्ण केली होती.
0: अच्छा,
1: 89 किलोमीटरचा रन.
0: अच्छा, हे खूप टफ असतं.
1: हा खूपच टफ सर, म्हणजे इलिव्हेशन आहे, डोंगर आहेत, आपण इकडे प्रॅक्टिस करतो, आपण इथं जी प्रॅक्टिस करतो तर आपली प्रॅक्टिस एक साधारणतः दिवस रात्रीला असते सगळी प्रॅक्टिस रनची. आणि कॉम्रेडची सुरुवात सकाळी 5-5:30 आसपास होते. तर रात्रीच्या ह्याच्यामध्ये डोंगर वगैरे आम्ही पण प्रॅक्टिस केली, लोणावळा, सातारा अशा ठिकाणी जाऊन. पण ते प्रॅक्टिस रात्री असल्यामुळे असे डोंगर वगैरे दिसत नव्हते एवढे. पण ऍक्च्युली ज्यावेळेस तिथं आफ्रिकेमध्ये गेलो, स्टार्ट 5:30 सुरू झालं ते मॅरेथॉन. मला वाटतं आमचा सी लाईन अप होता, बाकी इलाईट रनर वगैरे सगळे पुढे असतात. साधारणतः 10-15 किलोमीटर तर आम्हाला म्हणजे असं वाट काढतच, एवढे 23-23 हजार रनर्स आहेत तर तुम्हाला ते 10-15 किलोमीटर तर तुम्हाला तिथं पळणं अवघडच आहे, ते वाट काढत कसं तरी निघावं लागतं. आणि ज्यावेळेस दिवस निघतो त्यावेळेस ते मोठे मोठे डोंगर बघून वाटलं की आता हे असले डोंगर आपल्याला पार करायचे, खूप उंच उंच डोंगर, पण वातावरण खूप थंड असायचं. म्हणजे बघा ना, सकाळी आम्ही ज्यावेळेस पाण्याची बॉटल हातामध्ये घेऊन मी रन करायचो, तर रन करत असताना थोडं हायड्रेशन पॉइंट आला तर तिथं ज्यावेळेस असे बोट हे करायला तर ते ओपन होत नव्हते, एवढी थंडी असायची सकाळी. आणि आपल्याकडे एवढ्या म्हणजे गर्मीमध्ये रन केलेला, त्याच्यामुळं ते चॅलेंजिंग हित होतं, पण तिथं एवढं काय वाटलं नाही कारण प्रॅक्टिस तशी झाली होती.
0: अच्छा, मग हे जे पहिले रनर येतात तर त्यापर्यंत कम्पीट करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की एनर्जी लेवल आणि आपल्याकडले तेवढं म्हणजे ते
1: सर त्यांचं प्रॅक्टिस पण तशी असते. मला वाटते ते प्रोफेशनल रनर आहेत. मी आता मगच तुम्हाला म्हणलं की आपण सगळं घर
0: सांभाळून
1: प्रपंच सगळ्या बघून ह्या गोष्टी करतो, तर ते प्रोफेशनल आहेत आणि कदाचित त्यांना देवी देणगी किंवा काय असेल.
0: आणि प्राइज मनी किती असतात तसे?
1: मला वाटतं 1 लाखाच्या घरात 20-25 लाखाच्या पुढे तर ते प्राइज असतात.
0: अच्छा अच्छा, बरं.
1: डॉलर मध्ये असतात.
0: मी आता हा प्रश्न याच्यासाठी विचारला तुम्हाला की जसं तुम्ही इतक्या ज्या काही 60-70 मॅरेथॉन केलेल्या आहेत, पुन्हा त्याच्यानंतर आता साऊथ आफ्रिकेला पण जाऊन आलात, ठीक आहे, तुम्ही घर सांभाळून नोकरी सांभाळून सगळं, त्याच्यासाठी काही ना काहीतरी आर्थिक गोष्टी तर लागणारच आहेत, तर तुम्हाला काय वाटतं?
1: सर आता एक म्हणजे सांगतो तुम्हाला की मी ज्यावेळेस 2024 कॉम्रेडला गेलो होतो, मी माझी तयारी करून ठेवली होती की बाबा आपल्याला जायचंय तर एक साधारणतः 23 लाच जायचं होतं, पण आर्थिक परिस्थिती काही सगळं लेकराचं शिक्षण वगैरे त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. 2024 पुरुषोत्तम रुक्मे म्हणून आहेत माझे मित्र, NIC मध्ये येतात, तर त्यांची ट्रान्सफर झाली लातूरला आहेत, ते परवा आले होते मॅरेथॉनला. मी मग 2024 म्हणे नाही करा रजिस्ट्रेशन तुम्ही करून टाका म्हणे. शांभूला बोललो, शांभू म्हणे की नाही जायचंय आपल्याला 24, ठीक आहे म्हणलं. तर माझी तयारी तर मी केली होती, पण मला यांचं काय चालू आहे सगळे माझ्या हाफ धाराशिव हाफ मॅरेथॉन टीमचं मला काहीच माहीत नव्हतं. जायच्या एक दिवस आधी सगळ्यांनी बोलून घेतलं, रन वगैरे केला आम्ही मिळून थोडाफार, बसलो, मग चला म्हणे सिदोरी हॉटेलला जाऊन नाश्ता वगैरे करूयात. तर आमचे प्रदीप खामकर आहेत, त्याने एक असं पॉकेटमध्ये काहीतरी हे करून माझ्या हातात दिलं, धरा हे टेकळे तुमच्यासाठी. म्हणलं काय अण्णा, तर तुम्हाला सांगतो सर, त्यांनी मला काहीतरी 75,000 का 80,000 रुपये जमा करून माझ्या टीमनं दिली होती की बाबा तू धाराशिवचं हाफ मॅरेथॉन टीमतर्फे म्हणजे प्रॅक्टिस सगळ्यांनी मिळून वाटतं ना आपल्या जिल्ह्यात आपण प्रतिनिधित्व करायला एवढ्या लांब आपला माणूस चाललाय, तर एक कौतुक आणि एक हे वाटलं. त्यांनी सगळ्यांनी मला एक पैसे जमा करून दिले आणि माझ्या ऑफिसकडून माझा मित्रपरिवार आहे माझ्या ऑफिसचे स्टाफ आहे त्यांनी मला वाटते 1-1.5 लाख रुपये आणि आणखीन माझं बरेचसे मित्र आहेत माझे मेहुणे आहेत सुमित बोराना राजेन वाघमारे असे बरेचसे माझे रोजचे क्लोज फ्रेंड आहेत त्यांनी एक साधारणतः सगळे मिळून सगळ्यांनी सर मला 1.5 लाख रुपये जमा करून दिले. माझा खर्च झाला 2.25 लाख रुपये आणि ह्यांनी सगळ्यांनी मिळून मला 2.5 लाख रुपये एवढी रक्कम मला दिली.
0: अच्छा, आता दत्तात्रय जे हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागचं कारण हे होतं की प्रत्येक जण हा विचार करतो ठीक आहे मला पण आता काहीतरी रन करायचं आहे मला पण धावायचं आहे, तुमच्यापासून इन्स्पिरेशन घेतलं समजा आणि खूप इच्छा तर आहेत पण जर तुम्ही तुमच्या इच्छाला कन्सिस्टन्सी दाखवली जसं तुम्ही दाखवलेली आहे की सतत 5-50 तुम्ही मॅरेथॉन करत राहिले आणि प्रत्येकच मॅरेथॉनला तुम्हाला मदत मिळाली असं नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला खूपच जास्त खर्च येणार किंवा असं जायचंय त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित मदत मिळाली पण काही ठिकाणी तुम्ही स्वखर्चाने गेलात.
1: हो करावंच लागतं. कसं आहे सर, त्याच्यामध्ये आता एक आपल्याला आवड निर्माण झाली
0: बरोबर,
1: तर आपली एक मानसिकता असते की मी माझ्या सॅलरीमधले सर 20% की माझ्या स्वतःसाठी देतो. का जर पैसा आता ठीक आहे पैसा पैसा करून आता पैसा कमवला आणि आपण हेल्थकडे जर नाही लक्ष दिलं तर तो पैसा तुम्हाला मग नंतर समजा आफ्टर रिटायरमेंट वगैरे हॉस्पिटलच्या खर्चामध्ये कुठून ना कुठं घालावं, त्यापेक्षा तुम्ही आता तेच पैशाचा वापर स्वतःच्या हेल्थसाठी करा ना असं माझं मत आहे.
0: आणि त्याचीच एक दुसरी बाजू अशी होती की तुम्ही अचीवमेंट करून दाखवली की लोक तुमच्या पाठीशी उभा राहतात.
1: येस 100%.
0: आणि जे तुम्हाला साऊथ आफ्रिकेच्या मॅरेथॉन दाखवून दिलं.
1: येस, माझे काय सांगायचं राहून गेलं की मला सगळ्यात मोठा सपोर्ट जे आहे ना श्याम शिंदे सरांचा आहे. ते कुठेही असलं की तुम्ही करा काय बघूयात आपण, म्हणजे तिथं मी हे होऊन जातो चला आपल्या पाठीमागे एवढं मोठं ताकद आणि सगळ्याच बाबतीत कुठं रनिंगला जाऊन आम्ही माझे गुरुच आहेत ते, त्याच्यामुळे ते माझ्या पाठीशी कधी पण असतात.
0: अच्छा, म्हणजे याच्यातला एक मेसेज तर असा मिळाला की तुम्हाला वयाचं बंधन नाहीये, तुम्ही कधीही सुरुवात करू शकता. जर तुमच्यामध्ये जिद्द असेल धावण्याची धावण्याची काय कुठली गोष्ट करण्याची पण आपण धावणं आज आपण त्याच्याविषयी बोलतो मॅरेथॉनविषयी म्हणून आपण ही चर्चा करतो की जर तुमच्या जिद्द असेल तर तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी सुरू करू शकता. तुमच्यामध्ये जर सातत्य असेल कन्सिस्टन्सी असेल तर निश्चितच तुम्ही पुढे जाऊ शकता आणि जर तुम्ही तुमच्यातला प्रभाव आणि कौशल्य दाखवून दिलं तर समाज सुद्धा तुमच्या पाठीमागे उभा राहतो मित्रांसहित. आता हा झाला विषय जे की तुम्ही आतापर्यंत जेवढं काही एक यशस्वी ग्राफ तुमचा आतापर्यंत झालेलं आहे की थेट तुम्ही कॉम्रेड पर्यंत जाऊन पोहोचलात आणि कॉम्रेड ही म्हणजे जे म्हणतात ना कॉम्रेड फिनिशर म्हणून जे पद आहे ते तुम्हाला मिळालं आणि तुम्ही त्या पद्धतीनं आज एक यशस्वी मॅरेथॉन पटू म्हणून आमच्या समोर येत आहे समजा. तर आता आपल्या भागामध्ये जर पाहिलेलं तर एक धाराशिव हाफ मॅरेथॉन टीम जे होती जे गेल्या एक साधारणतः 7-8 वर्षांमध्ये त्यांनी बऱ्याचशा मॅरेथॉन आयोजित केल्या, त्यांचंच इन्स्पिरेशन घेऊन आम्ही तुळजापूरमध्ये एक तुळजाई रोटरी मॅरेथॉन पण सुरू केली. तरी सुद्धा आपल्या भागामध्ये म्हणजे जेवढा आपला धाराशिव जिल्हा पूर्ण मोठा आहे इतका 17-18 लाखाची पॉप्युलेशन आहे सगळ्या गोष्टी आहेत तरी सुद्धा अजून पाहायला गेलं तर तेवढं अजून म्हणजे याची प्रसिद्धी नाही आहे किंवा जे यंगर जनरेशन आहे ॲज अ मॅरेथॉन म्हणून त्यांनी सहभागी होण्यासाठी तेवढे अजून हे नाही आहेत. मग आपण बरेच जण असं पाहतो की पोलीस डिपार्टमेंटला जे रनर असतात इतर ठिकाणी अनेक सकाळी उठून काही जण आपलं चालण्याचा व्यायाम करतात पळण्याचा व्यायाम करतात, अशा सर्व लोकांसाठी तुम्ही असा काय संदेश देऊ इच्छिता की नाही मॅरेथॉन हा एक विषय वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता.
1: सर कसं आहे मला सांगायचं म्हणजे की धाराशिव हाफ मॅरेथॉन टीमकडे बघून लातूर आहे बारसी निलंगा अहमदपूर निलंगा हे सगळ्यांनी रन वगैरे सुरू केलेत श्यामसरांकडे श्यामसरांनी म्हणजे जे काही गाईडलाईन्स दिले ते ऐकून, तर धाराशिवमध्ये पण भरपूर असे चांगले रनर्स आहेत सर आपल्याकडे पण पूर्ण जिल्ह्यामध्ये, पण सुरुवात करायला पाहिजे सर्वांनी. आजकाल जे काय लोक मोबाईलवर हे कंटिन्यू वेळ घालवतात इंस्टाग्राम फेसबुक हे करण्यापेक्षा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सर. आजकाल काय झालंय की मुलं वेगळ्याच ह्याच्याकडे भरकटत चाललेत. पहिले सारखं म्हणजे खेळाकडे कोणाचं लक्ष नाही आजकाल, तर तुम्ही कुठलाही स्पोर्ट असो रनिंगच म्हणत नाही मी, बाकीचे क्रिकेट असेल कबड्डी असेल खो खो हॉलीबॉल बॅडमिंटन कुठला ना कुठला छंद जोपासा तुम्ही आणि तुम्ही सुरुवात करा. मला एवढं सांगायचं आहे.
0: तर जसं आम्ही आता तुळजापूरने एक जसं इन्स्पिरेशन घेतलं, तर तुम्हाला काय वाटतं की अर्थातच कुठलीही स्पर्धा घ्यायची असेल किंवा असा एखादा कुठला कार्यक्रम घ्यायचा असेल तर निश्चितच त्याला एक फायनान्शियल सपोर्ट लागतो. तुम्हाला काय वाटतं की आपल्या इथल्या बऱ्याचशे समजा पॉलिटिकल पार्टीज असतील किंवा इंडस्ट्री असतील किंवा व्यापारी संस्था असतील, तर अशा सर्व लोकांनी या मॅरेथॉनकडे कशा पद्धतीनं पाहायला पाहिजे हे एक सांगा.
1: नाही, सर्वांनी पुढे यायला पाहिजे सर. कारण जर आपल्याला समोरच्या पिढ्या जर घडवायच्या असतील, रनर्स तयार करायचे असतील, तर सर्वांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि सर्वांनी पुढाकार घेतले, वातावरण जर निर्मिती झाली, तर आता परवा तुमची जे तुळजापूरला रोटरी क्लबनं मॅरेथॉन अरेंज केली होती, मला वाटतं 1200-1500 रनर सहभाग घेतला होता. इतकं खूप सुंदर वातावरण होतं आणि छान झाली मॅरेथॉन. म्हणजे पहिली मॅरेथॉन होती आणि अनपेक्षित होतं की सकाळी ते तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये एवढं सुंदर वातावरण, सुरुवात सकाळी देवीची आरती करून झाली. कारण मी पण धावलो त्या मॅरेथॉनमध्ये, 45 मिनिटांमध्ये पूर्ण केली मी ते मॅरेथॉन. तर एक उत्साह होता आणि त्या मॅरेथॉनपासून कदाचित मला वाटतं तुळजापूरमधले बरेचसे रनर धावायला सुरुवात झालेली आहे.
0: हो,
1: मला बऱ्याच मित्रांचे पण फोन आले की बाबा आम्ही तुळजापूर मॅरेथॉनमध्ये धावलो तर आम्हाला चांगलं वाटलं. तर एक चांगली सुरुवात आहे सर ही.
0: अच्छा, आणि अशी सुरुवात प्रत्येक ठिकाणी.
1: यस यस यस.
0: तर आता जे आपल्या धाराशिव शहरातले अनेक युवक असतील, युवती असतील, ज्यांना की अशा पद्धतीनं मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायचं आहे, अर्थात ते रन करत असणार आहेत, ते पळत असणार आहेत, काही जणांना इच्छा असणार आहे, आणि खास करून जे वय वर्ष 30-35-40 ओलांडलेले आहेत पण त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे पण कुठून तरी एक इन्स्पिरेशन मिळत नाही. तुम्ही म्हणतात की कोचिंग सुद्धा ऑनलाईन आहे किंवा ते होऊ शकते, तर तरी त्या पद्धतीनं जर समजा कोणाला कॉन्टॅक्ट करून जर काही समजा चर्चा करायची असेल तुमच्याशी किंवा कशी सुरुवात करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, असं जर झालं तर तुमचा मोबाईल क्रमांक जरी सांगितला तरी चालेल.
1: माझा मोबाईल क्रमांक आहे 90-28-82-80.
0: अच्छा, तर दत्तात्रय टेकाळे यांचा मोबाईल क्रमांक आहे 90-288-22-88-0. तर आपणास विनंती आहे की जसं दत्तात्रयजींनी सांगितलेलं आहे की ते ऑफिसमध्ये पण काम करतात, त्यासाठी जर त्या दरम्यान जर आपण कॉल केला त्यांनी नाही उचलला तर तुम्ही SMS करा, व्हॉट्सअप करा, जेणेकरून त्यांना माहिती होईल. आणि जर आपण खरोखरच इन्स्पायर होत असाल आणि आपल्याला वाटत असेल की आपण आयुष्याच्या कुठल्याही वळणावर एखादं चांगलं अचीवमेंट करू शकतो हे सोशल मीडिया या सगळ्या गोष्टीच्या ॲडिक्शनपासून, तर मॅरेथॉन हा एक खूप चांगला विषय आहे. अनेक ठिकाणी आता होते, जसं दत्तात्रयजींनी सांगितलं की थेट निलंगा, अहमदपूर, लातूर, बार्शी, सोलापूर, आता तुळजापूर आहे, धाराशिवचं तर आपलं आहेच, बीडची मॅरेथॉन होते. तर किमान आपल्या आपल्या भागातल्या जरी मॅरेथॉन आपण करू शकलो तर आपल्याला खूप एक निर्भेळ आणि खूप चांगला आनंद मिळेल जो की आरोग्यदायी असणार आहे. तर दत्तात्रयजी, आपण जसं आता साऊथ आफ्रिकेला जाऊन आलं तर खरं तर एक वर्ष ओलांडला की जे आपल्याला ह्या सगळे अनुभव शेअर करायचे होते, पण परत एकदा आपण थेट म्हणजे मुंबईला असल्यामुळे, बदली झाल्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही, पण परत एकदा येऊन आपण जे काही विचार व्यक्त केले त्याबद्दल मी खरं तर आभार व्यक्त करतो आणि अनेक जणांना इन्स्पायर करतात त्याबद्दल पण मी रेडिओ तेरणा टीमच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. पण जाता जाता कुठलं एक गाणं आता शेवटी अजून तुम्ही सांगू इच्छितात एक सांग.
1: गाण्याचा असा माझा काही जास्तही नाही, मला जुने गाणे आवडतात सर.
0: हा अच्छा,
1: एकदा
0: किशोर कुमारचं गाणं ते आहेच ना, रुक जाना नाही तू कहीं हार के,
1: चालेल
0: ते गाणं. ठीक आहे, तर परत एकदा मी आपले आभार व्यक्त करतो.
1: येस, थँक्यू सर.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेवर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण https://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900, 99705000. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात पुन्हा एका नव्या विषयासह मी आपल्यासमोर आलेलो आहे। मंडळी, शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कडधान्य पिकांमध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप आणि उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे पीक आहे। महाराष्ट्रात या पिकाखाली 7 लाख हेक्टर इतकं क्षेत्र येतं। विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केल्यानं जमिनीचा पोत टिकून राहतो, तो सुधारण्यासुद्धा मदत होते। मूग पिकाला पाणी कमी लागत असल्यामुळं आणि पर्यायाने पाण्याचा वापर कमी झाल्यानं जमीन चोपण अथवा पाणथळ होण्यापासून वाचवता येऊ शकते। या पिकाच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळं या पिकाची नत्राची गरज मोठ्या प्रमाणात परस्पर भागवली जाते। शिवाय या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम ते जमिनीत गाडल्यास त्यापासून हिरवळीचे पीक घेतल्याप्रमाणे जमिनीचा कस सुधारू शकतो। मंडळी, मानवी आहाराच्या दृष्टीनं मुगास विशेष महत्त्व आहे। मुगामध्ये 20-25% प्रथिनं असतात आणि ही प्रथिनं तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्यानं त्यांचा रोजच्या आहारात पुरेसा समावेश होणं गरजेचं आहे। गेल्या 2 दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता याच्यात वाढ झालेली असली तरी वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार त्याची मागणीही वाढतच राहणार आहे। या बाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीनं मूग पिकाची लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे। कोणत्याही पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर प्रामुख्याने अधिक वाण देणाऱ्या वाणांची निवड आपण करणं गरजेचं आहे। योग्य प्रकारच्या जमिनीची निवड आणि पूर्व मशागत, बियाण्याचे प्रति हेक्टरी पुरेसे आणि योग्य प्रमाण, वेळेवर पेरणी, रासायनिक खतांचा शिफारसित वापर, वेळीच तण नियंत्रण, आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा, रोग आणि किडींचं प्रभावी नियंत्रण या बाबींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर बियाण्यांचं प्रमाण आणि लागवडीचं अंतर बघूयात। उन्हाळी हंगामासाठीचं हे प्रमाण आहे। कालावधी आहे 60-65 दिवस। लागवडीची पद्धत आहे सरीवरंबा। हेक्टरी बियाणे लागू शकतं 20-25 किलो। उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेले वाण ज्याच्यामध्ये वैभव फुले M2, Pusa 93-51, Pusa विशाल, SLM 668, HUM 1, पंत, Moog 5 Samrat या शिफारसीत केलेले नवीन वाण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो। या पिकास 21-25 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं, तसेच 30-35 अंश सेल्सिअस तापमानादेखील हे पीक चांगलं येऊ शकतं। खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, ऊन हवामान यामुळे मुगांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो। परिणामी आपण अधिकचं उत्पादन उन्हाळी हंगामात घेऊ शकतो। आता पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत। खरीप रब्बी पिकाचे जमिनीवर पडलेले अवशेष पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी। जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या करून जमीन भुसभुशीत करावी। उन्हाळी मुगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करावा। रांद बांधणी करावी। जमिनीच्या उताराला काटकोनात सारे अथवा सऱ्या पाडणं गरजेचं आहे। पेरणीची वेळ मंडळी बघणं खूप गरजेचं आहे। तर सर्वसाधारणपणे उन्हाळी मुगाची पेरणी 20 फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान आपण करू शकतो। पेरणीस फार उशीर करू नये, अन्यथा पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते। त्या अगोदर आपलं पीक कसं येऊ शकतं या संदर्भात शेतकरी बांधवांनी वेळेचा मेळ घालणं खूप गरजेचं आहे। बियाण्याचं प्रमाण आपण बघणं गरजेचं आहे। याच्यामध्ये पिकाच्या अपेक्षित उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीनं हेक्टरी रोपाची संख्या योग्य प्रमाणात आवश्यक आहे। त्यासाठी प्रति हेक्टर बियाण्यास प्रमाणात पुरेसे आणि योग्य वापरणं महत्त्वाचं आहे। जमीन योग्य ठरते, चोपन पाणथळ क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही, तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जीवाणूंच्या गाठींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येऊ शकते. सर्वसाधारण 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते. हवामानाच्या संदर्भात मंडळी यानंतर आपण बघणार आहोत. या पिकास 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान अधिक मानवतं, तसेच 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगलं येऊ शकतं. खरीप हंगामाच्या तुलनेत आपण या उन्हाळी हंगामात याचं जास्तीचं उत्पादन घेऊ शकतो. बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यापूर्वी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बन डायझेम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी, किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावणं गरजेचं आहे. यानंतर जीवाणू संवर्धनामध्ये नत्र स्थिर करणारे रायझोबियम जपानिकम व स्फुरद विरघळवणारे PSB प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास देणं गरजेचं आहे. खताच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट 10 ते 15 गाड्या प्रति हेक्टरी याप्रमाणे पेरणीच्या अगोदर शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरणं गरजेचं आहे. यामुळे जमिनीत ते चांगलं मिसळलं जाऊ शकतं. अशा जमिनीत या पिकाची जोमदार वाढ होऊ शकते. पेरणी करताना मूग पिकास 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रति हेक्टर या प्रमाणात देणं गरजेचं आहे. आंतरमशागत किंवा पीक सुरुवातीपासून तणविरहित ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे, आवश्यक बाब आहे. कोळप्याच्या सहाय्याने पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करणं गरजेचं आहे. गरजेनुसार 1 ते 2 खुरपण्या वेळीच देणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हाळी मुगाचा कालावधी उन्हाळ्यात येत असल्यानं ओलिताच्या साधारणपणे 5 ते 6 पाळ्या इतकं पाणी देणं गरजेचं आहे. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणत 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाण्याची पाळी देणं गरजेचं आहे. यासाठी शेताची रानबांधणी व्यवस्थित करावी. या पिकाला फुले येत असताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये, तसेच पीक 50 दिवसाचे झाल्यानंतर पाणी तोडावे, जेणेकरून पीक एकाच वेळी पक्वतेस येऊन उत्पादनात वाढ होऊ शकते. मंडळी, सामान्यतः खरीपाच्या तुलनेत उन्हाळी मुगावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो, मात्र उन्हाळ्यातील कोरड्या आणि अधिकच्या तापमानात मुगावर प्रामुख्याने पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होत असतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या कोवळ्या पानांवर पिवळसर लहान रंगाचे ठिपके दिसतात. थोड्याच दिवसात पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळी पडून गळून जातात. याच्या नियंत्रणासाठी आपण डायमेथियत 30% प्रवाही 10 मिली किंवा इमिडाक्लोरोपीड 17% प्रवाही 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. गरजेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे. तर मंडळी, या चालू उन्हाळी हंगामामध्ये किंवा मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आपण उन्हाळी मुगाची यशस्वी लागवड करू शकतो. ही लागवड करत असताना आत्ताच्या बाबी आपण ऐकलेल्या आहेत, या बाबींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करणं खूप गरजेचं आहे. आणि या बाबी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर या उन्हाळी हंगामामध्ये आपण उन्हाळी मुगाचे पीक चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो आणि चांगलं उत्पादन मिळवू शकतो. त्याचबरोबर याला बाजारपेठसुद्धा चांगली मिळू शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी इथंच थांबतोय. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो आजच्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी सिनेमातील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि ही थीम आपल्या सर्व श्रोत्यांना खूप आवडते सुद्धा। तर आजची थीम कोणती असणार आहे याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे। तर चला जास्त त्याच्यावर आपण चर्चा न करता सांगून टाकतो, आजची थीम आहे जमाना। मंडळी जमाना अशी एक कन्सेप्ट आहे जी आपल्या शिक्षणानंतर जीवनातील खरं शिक्षण आपल्याला देत असते। आपण शिकलेल्या गोष्टी अपील करत असताना हा जमाना अर्थात दुनिया आपली खरी प्रयोगशाळा आहे। जर माणूस इथं तरला तर तो खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतो। म्हणून जाणून घेऊयात या जमान्याचे सर्व रंग आपल्याच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहात, जे गीत गायलं आहे मुकेश यांनी। गीत आहे देवराज यांचं, संगीतकार आहे तो शंकर जयकिशन, चित्रपट आहे मेरा नाम जोकर।

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आप आए बहार आई या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो पेईंग गेस्ट या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार आणि आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे जमाना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे महबूब की मेहंदी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अतिशय एक संवेदनशील गीत, जे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी. गीत आहे नक्ष लालपुरी यांचं आणि संगीतकार आहेत सपना जगमोहन. चित्रपट कॉल गर्ल.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीवन मृत्यू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नजराना या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मुन्ना यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात आज आपण जमाना या थीमचा आनंद घेत आहोत आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजन यांचं, संगीतकार राजेश रोशन, चित्रपट याराना.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. या कार्यक्रमाची स्पेशल थीम असते, आजची थीम आहे जमाना. आणि याच थीमला आणखीन न्याय देण्यासाठी आपण एक सुंदर असं गीत ऐकणार आहोत, जे गीत आहे समीर यांचं. संगीतकार आहेत नदीम श्रवण, चित्रपट सडक आणि गायक कलाकार अनुराधा पौडवाल, अभिजित भट्टाचार्य आणि विपिन सचदेवा.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीना मरणा तेरे संग या चित्रपटासाठी विपिन सचदेवा आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत दिलीप सेन, समीर सेन.

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात जमाना या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील याच थीमचं गीत गात आहेत विनोद राठोड आणि सपना मुखर्जी. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहे तो नदीम श्रवण. चित्रपट जमाना दीवाना.
1: ढूंढते रह जाओगे
2: क्या?
1: अजी ढूंढ

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्याशी निश्चितपणे शेअर करू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 अर्थात 9970500900. आणि स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात हर्टलेस या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजातील अराफत महमूद यांचं गीत. संगीतकार आहेत गौरव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या आणि लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. मंडळी, बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला आपले श्रोते जे आहेत ते भरभरून असं प्रेम देत आहेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार मानते. आणि असंच प्रेम करत राहा, म्हणजेच नवीन क्लासिक रेडिओ शो आणि बिग स्टार घेऊन आपल्यापर्यंत ते कार्यक्रम पोहोचवता येतील. तर आजचा देखील बिग स्टार शो मध्ये अशाच एका कलाकाराला घेऊन मी आज पुन्हा एकदा हजर झाली आहे. मंडळी, हिंदी सिनेमांमधील 80 आणि 90 दशकातील ज्या अभिनेत्रींनी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांग सुंदर अभिनयानं फिल्मी पडदा गाजवला, त्यापैकी थोडक्याच अभिनेत्रींचा उल्लेख होतो. परंतु आजच्या काळात जशी कथानकं येतात तशीच प्रतिमा देखील अभिनेत्रींची दिसून येते. परंतु 70, 80 आणि 90 दशक आणि त्यांची कथानकं पाहता नायिकांना एक मूर्तिमंत भारतीय स्त्रीचं सोज्वल रूप, नृत्य आणि कमालीचा अभिनय आवश्यक असायचा. परंतु यात एक नाव प्रभावीपण समोर येतं, ज्या अभिनेत्रींच्या अभिनयानं आणि नृत्य कौशल्यानं हिंदी पडदा व्यापून टाकला. त्यांचं नाव आहे जया प्रदा. तेव्हा जाणून घेऊयात आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून जया प्रदा यांचा फिल्मी प्रवास.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय जया प्रदा यांचा फिल्मी प्रवास. आणि जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतायत त्यांनी 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे की आजचा आपला बिग स्टार शो तुम्हाला कसा वाटतोय ते. मंडळी, जया प्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे झाला. त्या किशोरवयीन असताना त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात एक नृत्य सादर त्यांनी केलं. यामुळेच तेथे उपस्थित असणाऱ्या एका फिल्मी दिग्दर्शकानं भूमी कोसम 1974 या तेलुगू चित्रपटातील 3 मिनिटाच्या नृत्यासाठी त्यांना ऑफर दिली. यासाठीच त्यांना त्यांच्या परिवाराने देखील प्रेरित केलं. या रोलसाठी त्यांना 10 रुपये एवढं मानधनही मिळालं होतं. आणि इथूनच खऱ्या अर्थानं जया प्रदा यांचा फिल्मी प्रवास सुरू झाला. यानंतर 1976 मध्ये त्या पडद्यावरच्या हिट स्टार ठरल्या.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जया प्रदा मंडळी. यानंतर दिग्दर्शक के बालचंदर यांच्या अंथुलेनी कथा या कृष्णधवल चित्रपटात त्यांनी त्यांचं नृत्य कौशल्य दाखवलं. के विश्वनाथ यांच्या सिरी सिरी मुवा यामधील नृत्य कौशल्य असलेल्या मुकमुलीची भूमिका जयांनी केली आणि आता त्यांना बिग बजेट सिनेमे देखील मिळू लागले. याच मध्ये सीता कल्याणम या चित्रपटामध्ये त्यांनी सीतेची भूमिका उत्तम प्रकारे केली. यानंतर त्यांचा आणखीन एक चित्रपट आला, तो होता आदवी रामुडू. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड्स तोडले.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतात अशा श्रोत्यांनी 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे की आजचा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय ते. मंडळी, 1979 मध्ये जयाप्रदा या तेलुगू आणि तमिळ चित्रपटांच्या सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी के बालचंदर यांच्या निन्ना थिल्ले इन्निकम या चित्रपटामध्ये कमल हसन आणि रजनीकांत यांच्यासोबतही भूमिका केली. जयाप्रदा यांनी 70 आणि 80 दशकामध्ये NTR, NNR, कृष्णा, कृष्णम राजू, शोभन बाबू यासारख्या अभिनेत्यांसमवेत तेलुगू चित्रपटांमधून काम सुरू ठेवलं. यानंतर जयाप्रदा यांच्या फिल्मी करिअरला एक नवीन वळण मिळालं. निर्देशक के विश्वनाथ यांनी सिरी सिरी मुवा या चित्रपटाचा रिमेक हिंदी मध्ये बनवला. चित्रपटाचं नाव होतं सरगम आणि 1979 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जयाप्रदा यांची हिंदीतील कारकीर्द सुरू झाली.

मिक्सर शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि मिक्सर शो चा तुम्ही आनंद घेत आहात रेडिओ तेना 90.4 एफएम वरून. आजच्या आपल्या मिक्सर आहेत जया प्रदा. मंडळी, 1981 साली त्यांना समीक्षकांची विशेष वाहवा मिळाली कारण त्यांचा तमिळ चित्रपट 47 नाटकल हा विशेष चित्रपट ठरला. खरं तर जयाजींचा पहिला हिंदी चित्रपट सरगम असला तरी त्यामध्ये मुक्या तरुणीची भूमिका असल्यामुळे त्यांचा एकही संवाद प्रेक्षकांनी ऐकला नव्हता. म्हणूनच हिंदी बोलण्यासाठी जयाजींनी फार प्रयत्न केले. यानंतर के विश्वनाथ यांनीच त्यांना कामचोर या हिंदी सिनेमांमधून पुन्हा एकदा लॉन्च केलं, ज्यात त्यांनी उत्तमपणे हिंदी मध्ये संवाद फेक केली. त्यानंतर पुन्हा एकदा के विश्वनाथ यांच्याच दिग्दर्शनात कमल हसन यांच्या सोबतचा त्यांचा सागर संगमम हा चित्रपट कमालीचा ठरला. या चित्रपटाने जयांना अनेक पुरस्कार देखील मिळवून दिले.

आपण ऐकत आहात रेडिओ प्रेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते हा कार्यक्रम लाईव्ह ऐकतात अशा श्रोत्यांनी 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय ते. मंडळी, या चित्रपटानंतर त्यांचा हिंदी मधील आणखीन एक बहुचर्चित चित्रपट आला. तो होता 1984 साली प्रदर्शित झालेला शराबी. या चित्रपटाचे नायक होते बिग बी अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक होते प्रकाश मेहरा. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला आणि हिंदी सिनेमाला आणखीन एक हिट जोडी मिळाली, ती म्हणजे अमिताभ आणि जयाच्या रूपानं.

यानंतर या दोघांनी अनेक वर्ष हिट चित्रपट दिले. यानंतर त्यांचा हिंदी मधील वावर मोठ्या प्रमाणात वाढला. 1985 साली त्यांचा संजोग या सिनेमानं चांगलंच यश मिळालं आणि त्या खऱ्या अर्थानं आता हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्थिरावले.

आपण ऐकत आहात रेडिओ प्रेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते हा कार्यक्रम लाईव्ह ऐकतात अशा श्रोत्यांनी 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय ते.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जया प्रदा. मंडळी, याच काळामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन, जितेंद्र आणि जवळच्या प्रतिस्पर्धा असलेल्या श्रीदेवी यांच्या सोबत एक टीम तयार केली आणि सुमारे डझन भर चित्रपट त्यांनी केले. त्यांचा हिट असलेला चित्रपट देवथा, ज्यामध्ये एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या बहिणींची कथा होती, त्या चित्रपटाची पुढे रिमेक करण्यात आली. चित्रपट होता तोहफा. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला, त्यामुळे मूळ प्रेक्षकांमध्ये जयाजी लोकप्रिय ठरल्या आणि मोठा महिला चाहता वर्ग त्यांना लाभला. यानंतर त्यांनी हिंदी सिनेमांमधून मोठी लोकप्रियता त्यांना मिळत राहिली. त्यांनी हिंदी मधील सर्वच मोठ्या स्टार आणि दिग्दर्शकांसमवेत काम केलं आणि 1980 आणि 90 च्या दशकात त्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक ठरल्या.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री जया प्रदा यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, अभिनय क्षेत्रात कमालीच्या यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी 1994 नंतर राजकीय जीवनात देखील पदार्पण केलं. महान भारतीय दिग्दर्शक सत्यजित रे यांनी जयाजींना जगातील सर्वात सुंदर महिला असं त्यांचं वर्णन केलं आहे. 2022 मध्ये त्यांना आउटलुक इंडियाच्या 75 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत स्थान दिलं. जया प्रदा या 1984 ते 1992 पर्यंत 9 वेळा बॉक्स ऑफिस इंडियाच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत दिसल्या. लेखक दिवेश शर्मा यांनी त्यांना सर्वोच्च व्यावसायिक अभिनेत्रींपैकी एक संबोधलं आहे आणि त्यांच्या सौंदर्याची तुलना अजिंठा पुतळ्यातील अप्सरांशी केली आहे आणि एकूणच त्यांचा प्रवास पाहता हे खरंही वाटत राहतं. म्हणूनच जयाजी आहेत रेडिओ तेरणाच्या बिग स्टार.

तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतलं सुप्रसिद्ध नृत्यांगणा अभिनेत्री जया प्रदा यांचा फिल्मी प्रवास. आजचा आपला बिग स्टार शो आपल्याला कसा वाटला हे मला नक्की सांगा 9970500 या क्रमांकावरती. पुन्हा भेटूयात एका अगळ्या वेगळ्या कलाकारासोबत आपल्या बिग स्टार शो आपल्या बिग स्टार शो मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: bonito.
1: वो आ गया, देखो देखो वो आ गया।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: श्याम शिंदे सरांचा आहे.
1: ते
0: कुठेही असले की तुम्ही करा काय बघूयात आपण, म्हणजे तिथं मी हे होऊन जातो, चला आपल्या पाठीमागे एवढं मोठं ताकद आणि सगळ्याच बाबतीत कुठं रनिंगला जाऊन आम्ही माझे गुरुच आहेत ते, त्याच्यामुळे ते माझ्या पाठीशी कधी पण असतात.
1: अच्छा, म्हणजे याच्यातला एक मेसेज तर असा मिळाला की तुम्हाला वयाचं बंधन नाहीये, तुम्ही कधीही सुरुवात करू शकता.
0: जर
1: तुमच्यामध्ये जिद्द असेल धावण्याची, धावण्याची काय कुठली गोष्ट करण्याची, पण आपण धावण्या आज आपण त्याच्याविषयी बोलतो, मॅरेथॉन विषयी म्हणून आपण ही चर्चा करतो की जर तुमच्या जिद्द असेल तर तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी सुरू करू शकता. तुमच्यामध्ये जर सातत्य असेल, कन्सिस्टन्सी असेल, तर निश्चितच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि जर तुम्ही तुमच्यातला प्रभाव आणि कौशल्य दाखवून दिलं तर समाज सुद्धा तुमच्या पाठीमागे उभा राहतो, मित्रांसहित. आता हा झाला विषय जे की तुम्ही आतापर्यंत जेवढं काही एक यशस्वी ग्राफ तुमचा आतापर्यंत झालेलं आहे की थेट तुम्ही कॉम्रेड पर्यंत जाऊन पोहोचलात आणि कॉम्रेड ही म्हणजे जे म्हणतात ना कॉम्रेड फिनिशर म्हणून जे पद आहे ते तुम्हाला मिळालं आणि तुम्ही त्या पद्धतीनं आज एक यशस्वी मॅरेथॉन पटू म्हणून आमच्या समोर येत आहे समजा. तर आता आपल्या भागामध्ये जर पाहिलेलं तर एक धाराशिव हाफ मॅरेथॉन टीम जे होती, जे गेल्या एक साधारणतः 7-8 वर्षामध्ये त्यांनी बऱ्याचशा मॅरेथॉन आयोजित केल्या, त्यांचंच इन्स्पिरेशन घेऊन आम्ही तुळजापूरमध्ये एक तुळजाई रोटरी मॅरेथॉन पण सुरू केली. तरी सुद्धा आपल्या भागामध्ये म्हणजे जेवढा आपला धाराशिव जिल्हा पूर्ण मोठा आहे इतका, 17-18 लाखाची पॉप्युलेशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा अजून पाहायला गेलं तर तेवढं अजून म्हणजे याची प्रसिद्धी नाही आहे, किंवा जे यंगर जनरेशन आहे ॲज अ मॅरेथॉन म्हणून त्यांनी सहभागी होण्यासाठी तेवढे अजून हे नाही आहेत. मग आपण बरेच जण असं पाहतो की पोलीस डिपार्टमेंटला जे रनर असतात, इतर ठिकाणी अनेक सकाळी उठून काही जण आपलं चालण्याचा व्यायाम करतात, पळण्याचा व्यायाम करतात, अशा सर्व लोकांसाठी तुम्ही असा काय संदेश देऊ इच्छिता की नाही मॅरेथॉन हा एक विषय वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता?
0: सर, कसं आहे मला सांगायचं म्हणजे की धाराशिव हाफ मॅरेथॉन टीमकडे बघून लातूर आहे, बार्शी, निलंगा, अहमदपूर, निलंगा हे सगळ्यांनी रन वगैरे सुरू केले श्याम सरांकडे, श्याम सरांनी म्हणजे जे काही गाईडलाईन्स दिले ते ऐकून. तर धाराशिवमध्ये पण भरपूर असे चांगले रनर्स आहेत सर आपल्याकडे पण पूर्ण जिल्ह्यामध्ये, पण सुरुवात करायला पाहिजे सर्वांनी. आजकाल जे काय लोक मोबाईलवर हे कंटिन्यू वेळ घालवतात, इंस्टाग्राम, फेसबुक, हे करण्यापेक्षा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सर. आजकाल काय झालंय की मुलं वेगळ्याच ह्याच्याकडे भरकटत चाललेत. पहिल्यासारखं म्हणजे खेळाकडे कुणाचं लक्ष नाही आजकाल. तर तुम्ही कुठलाही स्पोर्ट असो, रनिंगच म्हणत नाही मी, बाकीचे क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो, हॉलीबॉल, बॅडमिंटन, कुठला ना कुठला छंद जोपासा तुम्ही आणि तुम्ही सुरुवात करा, मला एवढं सांगायचं.
1: तर जसं आम्ही आता तुळजापूरने एक जसं इन्स्पिरेशन घेतलं, तर तुम्हाला काय वाटतं की अर्थातच कुठलीही स्पर्धा घ्यायची असेल किंवा असा एखादा कुठला कार्यक्रम घ्यायचा असेल तर निश्चितच त्याला एक फायनान्शियल सपोर्ट लागतो. तुम्हाला काय वाटतं की आपल्या इथल्या बरेचसे समजा पॉलिटिकल पार्टीज असतील किंवा इंडस्ट्री असतील किंवा व्यापारी संस्था असतील, तर अशा सर्व लोकांनी या मॅरेथॉनकडे कशा पद्धतीनं पाहायला पाहिजे हे एक सांगा.
0: नाही, सर्वांनी पुढे यायला पाहिजे सर, कारण जर आपल्याला समोरच्या पिढ्या जर घडवायच्या असतील, रनर्स तयार करायचे असतील, तर सर्वांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि सर्वांनी पुढाकार घेतले, वातावरण जर निर्मिती झाली, तर आता परवा तुमची जे तुळजापूरला रोटरी क्लबनं मॅरेथॉन अरेंज केली होती, मला वाटतं 1200-1500 रनर सहभाग घेतला होता. इतकं खूप सुंदर वातावरण होतं आणि छान झाली मॅरेथॉन, म्हणजे पहिली मॅरेथॉन होती आणि अनपेक्षित होतं की सकाळी ते तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये एवढं सुंदर वातावरण, सुरुवात सकाळी देवीची आरती करून झाली, कारण मी पण धावलो त्या मॅरेथॉनमध्ये, 45 मिनिटांमध्ये पूर्ण केली मी ते मॅरेथॉन. तर एक उत्साह होता आणि त्या मॅरेथॉनपासून कदाचित मला वाटतं तुळजापूरमधले बरेचसे रनर धावायला सुरुवात झालेली आहे.
1: हो,
0: मला बऱ्याच मित्रांचे पण फोन आले की बाबा आम्ही तुळजापूर मॅरेथॉनमध्ये धावलो तर आम्हाला चांगलं वाटलं. तर एक चांगली सुरुवात आहे सर ही.
1: अच्छा, आणि अशी सुरुवात प्रत्येक ठिकाणी.
0: यस यस यस.
1: तर आता जे आपल्या धाराशिव शहरातले अनेक युवक असतील, युवती असतील, ज्यांना की अशा पद्धतीनं मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायचं आहे, अर्थात ते रन करत असणार आहेत, ते पळत असणार आहेत, काही जणांना इच्छा असणार आहे, आणि खास करून जे वय वर्ष 30-35-40 ओलांडलेले आहेत पण त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे पण कुठून तर एक इन्स्पिरेशन मिळत नाही. तुम्ही म्हणलात की कोचिंग सुद्धा ऑनलाईन आहे किंवा ते होऊ शकते, तर तरी त्या पद्धतीनं जर समजा कोणाला कॉन्टॅक्ट करून जर काही समजा चर्चा करायची असेल तुमच्याशी किंवा कशी सुरुवात करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, असं जर झालं तर तुमचा मोबाईल क्रमांक जरी सांगितला तरी चालेल.
0: माझा मोबाईल क्रमांक आहे 90.

0: 82 28 80.
1: अच्छा, तर दत्तात्रय टेकाळे यांचा मोबाईल क्रमांक आहे 90 288 22 88 0. तर आपणास विनंती आहे की जसं दत्तात्रयजींनी सांगितलेलं आहे की ते ऑफिसमध्ये पण काम करतात, त्यासाठी जर त्या दरम्यान जर आपण कॉल केला त्यांनी नाही उचलला तर तुम्ही SMS करा, व्हॉट्सअप करा, जेणेकरून त्यांना माहिती होईल. आणि जर आपण खरोखरच इन्स्पायर होत असाल आणि आपल्याला वाटत असेल की आपण आयुष्याच्या कुठल्याही वळणावर एखादे चांगले अचीवमेंट करू शकतो हे सोशल मीडिया या सगळ्या गोष्टीच्या ॲडिक्शनपासून, तर मॅरेथॉन हा एक खूप चांगला विषय आहे. अनेक ठिकाणी आता होते, जसं दत्तात्रयजींनी सांगितले की थेट निलंगा, अहमदपूर, लातूर, बार्शी, सोलापूर, आता तुळजापूर आहे, धाराशिवचं तर आपलं आहेच, बीडची मॅरेथॉन होते. तर किमान आपल्या आपल्या भागातल्या जरी मॅरेथॉन आपण करू शकलो तर आपल्याला खूप एक निर्भेळ आणि खूप चांगला आनंद मिळेल जो की आरोग्यदायी असणार आहे. तर दत्तात्रयजी, आपण जसं आता साऊथ आफ्रिकेला जाऊन आलं तर खरंतर एक वर्ष ओलांडला की जे आपल्याला ह्या सगळे अनुभव शेअर करायचे होते, पण परत एकदा आपण थेट म्हणजे मुंबईला असल्यामुळे, बदली झाल्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही, पण परत एकदा येऊन आपण जे काही हे विचार व्यक्त केले त्याबद्दल मी खरंतर आभार व्यक्त करतो आणि अनेक जणांना इन्स्पायर करतात त्याबद्दल पण मी रेडिओ तेरणा टीमच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. पण जाता जाता कुठलं एक गाणं आता शेवटी अजून तुम्ही सांगू इच्छितात एक सांग.
0: गाण्याचा असा माझा काही जास्तही नाही, मला जुने गाणे आवडतात सर.
1: हा अच्छा,
0: एकदा किशोर
1: कुमारचं गाणं मग ते आहेच ना, रुक जाना नाही तू कहीं हार के,
0: चालेल
1: ते गाणं. ठीक आहे, तर परत एकदा मी आपले आभार व्यक्त करतो.
0: येस, थँक्यू सर.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण https://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसंच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900, 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात पुन्हा एका नव्या विषयासह मी आपल्या समोर आलेलो आहे। मंडळी, शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कडधान्य पिकांमध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप आणि उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे पीक आहे। महाराष्ट्रात या पिकाखाली 7 लाख हेक्टर इतकं क्षेत्र येतं। विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केल्यानं जमिनीचा पोत टिकून राहतो, तो सुधारण्यासुद्धा मदत होते। मूग पिकाला पाणी कमी लागत असल्यामुळं आणि पर्यायाने पाण्याचा वापर कमी झाल्यानं जमीन चोपण अथवा पाणथळ होण्यापासून वाचवता येऊ शकते। या पिकाच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळं या पिकाची नत्राची गरज मोठ्या प्रमाणात परस्पर भागवली जाते। शिवाय या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम ते जमिनीत गाडल्यास त्यापासून हिरवळीचे पीक घेतल्याप्रमाणे जमिनीचा कस सुधारू शकतो। मंडळी, मानवी आहाराच्या दृष्टीनं मुगास विशेष महत्त्व आहे। मुगामध्ये 20-25% प्रथिनं असतात आणि ही प्रथिनं तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्यानं त्यांचा रोजच्या आहारात पुरेसा समावेश होणं गरजेचं आहे। गेल्या 2 दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता याच्यात वाढ झालेली असली तरी वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार त्याची मागणीही वाढतच राहणार आहे। या बाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीनं मूग पिकाची लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे। कोणत्याही पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर प्रामुख्याने अधिक वाण देणाऱ्या वाणांची निवड आपण करणं गरजेचं आहे। योग्य प्रकारच्या जमिनीची निवड आणि पूर्व मशागत, बियाण्याचे प्रति हेक्टरी पुरेसे आणि योग्य प्रमाण, वेळेवर पेरणी, रासायनिक खतांचा शिफारसित वापर, वेळीच तण नियंत्रण, आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा, रोग आणि किडींचं प्रभावी नियंत्रण या बाबींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर बियाण्यांचं प्रमाण आणि लागवडीचं अंतर बघूयात। उन्हाळी हंगामासाठीचं हे प्रमाण आहे। कालावधी आहे 60-65 दिवस। लागवडीची पद्धत आहे सरीवरंबा। हेक्टरी बियाणे लागू शकतं 20-25 किलो। उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेले वाण ज्याच्यामध्ये वैभव फुले M2, Pusa 93-51, Pusa विशाल, SLM 668, HUM 1, पंत, Moog 5 Samrat या शिफारसीत केलेले नवीन वाण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो। या पिकास 21-25 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं, तसेच 30-35 अंश सेल्सिअस तापमानादेखील हे पीक चांगलं येऊ शकतं। खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, ऊन हवामान यामुळे मुगांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो। परिणामी आपण अधिकचं उत्पादन उन्हाळी हंगामात घेऊ शकतो। आता पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत। खरीप रब्बी पिकाचे जमिनीवर पडलेले अवशेष पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी। जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या करून जमीन भुसभुशीत करावी। उन्हाळी मुगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करावा। रांद बांधणी करावी। जमिनीच्या उतराला काटकोनात सारे अथवा सऱ्या पाडणं गरजेचं आहे। पेरणीची वेळ मंडळी बघणं खूप गरजेचं आहे। तर सर्वसाधारणपणे उन्हाळी मुगाची पेरणी 20 फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान आपण करू शकतो। पेरणीस फार उशीर करू नये, अन्यथा पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते। त्या अगोदर आपलं पीक कसं येऊ शकतं या संदर्भात शेतकरी बांधवांनी वेळेचा मेळ घालणं खूप गरजेचं आहे। बियाण्याचं प्रमाण आपण बघणं गरजेचं आहे। याच्यामध्ये पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीनं हेक्टरी रोपाची संख्या योग्य प्रमाणात आवश्यक आहे। त्यासाठी प्रति हेक्टर बियाण्यास प्रमाणात पुरेसे आणि योग्य वापरणं महत्त्वाचं आहे। जमीन योग्य ठरते, चोपन पांथळ क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही, तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जीवाणूंच्या गाठींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येऊ शकते. सर्वसाधारण 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते. हवामानाच्या संदर्भात मंडळी यानंतर आपण बघणार आहोत. या पिकास 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान अधिक मानवतं, तसेच 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगलं येऊ शकतं. खरीप हंगामाच्या तुलनेत आपण या उन्हाळी हंगामात त्याचं जास्तीचं उत्पादन घेऊ शकतो. बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यापूर्वी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बनडायझेम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी, किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावणं गरजेचं आहे. यानंतर जीवाणू संवर्धनामध्ये नत्र स्थिर करणारे रायझोबियम जपानिकम व स्फुरद विरघळवणारे PSB प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास देणं गरजेचं आहे. खताच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट 10 ते 15 गाड्या प्रति हेक्टरी याप्रमाणे पेरणीच्या अगोदर शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरणं गरजेचं आहे. यामुळे जमिनीत ते चांगलं मिसळलं जाऊ शकतं. अशा जमिनीत या पिकाची जोमदार वाढ होऊ शकते. पेरणी करताना मूग पिकास 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रति हेक्टर या प्रमाणात देणं गरजेचं आहे. आंतरमशागत किंवा पीक सुरुवातीपासून तणविरहित ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे, आवश्यक बाब आहे. कोळप्याच्या सहाय्याने पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करणं गरजेचं आहे. गरजेनुसार 1 ते 2 खुरपण्या वेळीच देणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हाळी मुगाचा कालावधी उन्हाळ्यात येत असल्यानं ओलिताच्या साधारणपणे 5 ते 6 पाळ्या इतकं पाणी देणं गरजेचं आहे. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाण्याची पाळी देणं गरजेचं आहे. यासाठी शेताची रानबांधणी व्यवस्थित करावी. या पिकाला फुले येत असताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये, तसेच पीक 50 दिवसाचे झाल्यानंतर पाणी तोडावे, जेणेकरून पीक एकाच वेळी पक्वतेस येऊन उत्पादनात वाढ होऊ शकते. मंडळी, सामान्यतः खरीपाच्या तुलनेत उन्हाळी मुगावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो, मात्र उन्हाळ्यातील कोरड्या आणि अधिकच्या तापमानात मुगावर प्रामुख्याने पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होत असतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या कोवळ्या पानांवर पिवळसर लहान रंगाचे ठिपके दिसतात. थोड्याच दिवसात पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळी पडून गळून जातात. याच्या नियंत्रणासाठी आपण डायमोथियत 30% प्रवाही 10 मिली किंवा इमिडाक्लोरोपीड 17% प्रवाही 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. गरजेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे. तर मंडळी, या चालू उन्हाळी हंगामामध्ये किंवा मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आपण उन्हाळी मुगाची यशस्वी लागवड करू शकतो. ही लागवड करत असताना आत्ता ज्या बाबी आपण ऐकलेल्या आहेत या बाबींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करणं खूप गरजेचं आहे. आणि या बाबी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर या उन्हाळी हंगामामध्ये आपण उन्हाळी मुगाचे पीक चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो आणि चांगलं उत्पादन मिळवू शकतो. त्याचबरोबर याला बाजारपेठसुद्धा चांगली मिळू शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी इथंच थांबतो आहे. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या स्वरबहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी सिनेमातील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि ही थीम आपल्या सर्व श्रोत्यांना खूप आवडते सुद्धा. तर आजची थीम कोणती असणार आहे याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे. तर चला जास्त त्याच्यावर आपण चर्चा न करता सांगून टाकतो, आजची थीम आहे जमाना. मंडळी जमाना अशी एक कन्सेप्ट आहे जी आपल्या शिक्षणानंतर जीवनातील खरं शिक्षण आपल्याला देत असते. आपण शिकलेल्या गोष्टी अपील करत असताना हा जमाना अर्थात दुनिया आपली खरी प्रयोगशाळा आहे. जर माणूस इथं तरला तर तो खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतो. म्हणून जाणून घेऊयात या जमान्याचे सर्व रंग आपल्याच्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहात जे गीत गायलं आहे मुकेश यांनी. गीत आहे देवराज यांचं, संगीतकार आहे तो शंकर जयकिशन, चित्रपट आहे मेरा नाम जोकर.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आप आए बहार आई या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, पेईंग गेस्ट या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहे तो सचिन देव बर्मन.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार आणि आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे जमाना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे महबूब की मेहंदी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अतिशय एक संवेदनशील गीत, जे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी. गीत आहे नक्ष ल्यालपुरी यांचं आणि संगीतकार आहेत सपना जगमोहन. चित्रपट कॉल गर्ल.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीवन मृत्यू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नजराना या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मुन्ना यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोत्याहो स्वर बहार या कार्यक्रमात आज आपण जमाना या थीमचा आनंद घेत आहोत आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजन यांचं, संगीतकार राजेश रोशन, चित्रपट याराना.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. या कार्यक्रमाची स्पेशल थीम असते, आजची थीम आहे जमाना. आणि याच थीमला आणखीन न्याय देण्यासाठी आपण एक सुंदर असं गीत ऐकणार आहोत, जे गीत आहे समीर यांचं. संगीतकार आहेत नदीम श्रवण, चित्रपट सडक आणि गायक कलाकार अनुराधा पौडवाल, अभिजित भट्टाचार्य आणि विपिन सचदेवा.

श्रुतेहू स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रुतेहू कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीना मरणा तेरे संग या चित्रपटासाठी विपिन सचदेवा आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत दिलीप सेन, समीर सेन.

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात जमाना या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील याच थीमचं गीत गात आहेत विनोद राठोड आणि सपना मुखर्जी. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट जमाना दीवाना.
1: ढूंढते रह जाओगे, अजी ढूंढते रह जाओगे.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्याशी निश्चितपणे शेअर करू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 अर्थात 9970500900. आणि स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात हर्टलेस या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजातील अराफत महमूद यांचं गीत. संगीतकार आहेत गौरव.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा एकदा हजर झालीये आपल्या आवडीच्या आणि लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. मंडळी, बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला आपले श्रोते जे आहेत ते भरभरून असं प्रेम देत आहेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार मानते. आणि असंच प्रेम करत राहा, म्हणजेच नवीन क्लासिक रेडिओ शो आणि बिग स्टार घेऊन आपल्यापर्यंत ते कार्यक्रम पोहोचवता येतील. तर आजचा देखील बिग स्टार शो मध्ये अशाच एका कलाकाराला घेऊन मी आज पुन्हा एकदा हजर झाली आहे. मंडळी, हिंदी सिनेमांमधील 80 आणि 90 दशकातील ज्या अभिनेत्रींनी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांग सुंदर अभिनयानं फिल्मी पडदा गाजवला, त्यापैकी थोडक्याच अभिनेत्रींचा उल्लेख होतो. परंतु आजच्या काळात जशी कथानकं येतात तशीच प्रतिमा देखील अभिनेत्रींची दिसून येते. परंतु 70, 80 आणि 90 चं दशक आणि त्यांची कथानकं पाहता नायिकांना एक मूर्तिमंत भारतीय स्त्रीचं सोज्वल रूप, नृत्य आणि कमालीचा अभिनय आवश्यक असायचा. परंतु यात एक नाव प्रभावीपणे समोर येतं, ज्या अभिनेत्रींच्या अभिनयानं आणि नृत्य कौशल्यानं हिंदी पडदा व्यापून टाकला. त्यांचं नाव आहे जया प्रदा. तेव्हा जाणून घेऊयात आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून जया प्रदा यांचा फिल्मी प्रवास.

स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय जयाप्रदा यांचा फिल्मी प्रवास. आणि जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतायत त्यांनी 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे की आजचा आपला बिग स्टार शो तुम्हाला कसा वाटतोय ते. मंडळी, जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे झाला. त्या किशोरवयीन असताना त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात एक नृत्य सादर त्यांनी केलं. यामुळेच तेथे उपस्थित असणाऱ्या एका फिल्मी दिग्दर्शकानं भूमी कोसम 1974 या तेलुगू चित्रपटातील 3 मिनिटाच्या नृत्यासाठी त्यांना ऑफर दिली. यासाठीच त्यांना त्यांच्या परिवाराने देखील प्रेरित केलं. या रोलसाठी त्यांना 10 रुपये एवढं मानधनही मिळालं होतं. आणि इथूनच खऱ्या अर्थानं जयाप्रदा यांचा फिल्मी प्रवास सुरू झाला. यानंतर 1976 मध्ये त्या पडद्यावरच्या हिट स्टार ठरल्या.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जया प्रदा मंडळी. यानंतर दिग्दर्शक के बालचंदर यांच्या अंथुलेनी कथा या कृष्णधवल चित्रपटात त्यांनी त्यांचं नृत्य कौशल्य दाखवलं. के विश्वनाथ यांच्या सिरी सिरी मुवा यामधील नृत्य कौशल्य असलेल्या मुकमुलीची भूमिका जयांनी केली आणि आता त्यांना बिग बजेट सिनेमे देखील मिळू लागले. याच मध्ये सीता कल्याणम या चित्रपटामध्ये त्यांनी सीतेची भूमिका उत्तम प्रकारे केली. यानंतर त्यांचा आणखीन एक चित्रपट आला, तो होता आदवी रामुडू. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड्स तोडले.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतात अशा श्रोत्यांनी 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे की आजचा बिग स्टार शो आपल्याला कसा वाटतोय ते. मंडळी, 1979 मध्ये जयाप्रदा या तेलुगू आणि तमिळ चित्रपटांच्या सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी के बालचंदर यांच्या निन्ना थिल्ले इन्निकम या चित्रपटामध्ये कमल हसन आणि रजनीकांत यांच्यासोबतही भूमिका केली. जयाप्रदा यांनी 70 आणि 80 च्या दशकामध्ये NTR, NNR, कृष्णा, कृष्णम राजू, शोभन बाबू यासारख्या अभिनेत्यांसमवेत तेलुगू चित्रपटांमधून काम सुरू ठेवलं. यानंतर जयाप्रदा यांच्या फिल्मी करिअरला एक नवीन वळण मिळालं. निर्देशक के विश्वनाथ यांनी सिरी सिरी मुवा या चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये बनवला. चित्रपटाचं नाव होतं सरगम आणि 1979 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जयाप्रदा यांची हिंदीतील कारकीर्द सुरू झाली.

मिक्सर शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि मिक्सर शो चा तुम्ही आनंद घेत आहात रेडिओ प्रेरणा 90.4 FM वरून. आजच्या आपल्या मिक्सर आहेत जया प्रदा. मंडळी, 1981 साली त्यांना समीक्षकांची विशेष वाहवा मिळाली कारण त्यांचा तमिळ चित्रपट 47 नाटकल हा विशेष चित्रपट ठरला. खर तर जयाजींचा पहिला हिंदी चित्रपट सरगम असला तरी त्यामध्ये मुक्या तरुणीची भूमिका असल्यामुळे त्यांचा एकही संवाद प्रेक्षकांनी ऐकला नव्हता. म्हणूनच हिंदी बोलण्यासाठी जयाजींनी फार प्रयत्न केले. यानंतर के विश्वनाथ यांनीच त्यांना कामचोर या हिंदी सिनेमांमधून पुन्हा एकदा लॉन्च केलं, ज्यात त्यांनी उत्तमपणे हिंदी मध्ये संवाद फेक केली. त्यानंतर पुन्हा एकदा के विश्वनाथ यांच्याच दिग्दर्शनात कमल हसन यांच्या सोबतचा त्यांचा सागर संगमम हा चित्रपट कमालीचा ठरला. या चित्रपटाने जयांना अनेक पुरस्कार देखील मिळवून दिले.

आपण ऐकत आहात रेडिओ प्रेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते हा कार्यक्रम लाईव्ह ऐकतात अशा श्रोत्यांनी 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय. मंडळी, या चित्रपटानंतर त्यांचा हिंदी मधील आणखीन एक बहुचर्चित चित्रपट आला. तो होता 1984 साली प्रदर्शित झालेला शराबी. या चित्रपटाचे नायक होते बिग बी अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक होते प्रकाश मेहरा. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला आणि हिंदी सिनेमाला आणखीन एक हिट जोडी मिळाली, ती म्हणजे अमिताभ आणि जयाच्या रूपानं. यानंतर या दोघांनी अनेक वर्ष हिट चित्रपट दिले. यानंतर त्यांचा हिंदी मधील वावर मोठ्या प्रमाणात वाढला. 1985 साली त्यांचा संजोग या सिनेमानं चांगलंच यश मिळालं.

आपण ऐकत आहात रेडिओ प्रेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते हा कार्यक्रम लाईव्ह ऐकतात अशा श्रोत्यांनी 99705900 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय ते.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जया प्रदा. मंडळी, याच काळामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन, जितेंद्र आणि जवळच्या प्रतिस्पर्धा असलेल्या श्रीदेवी यांच्या सोबत एक टीम तयार केली आणि सुमारे डझन भर चित्रपट त्यांनी केले. त्यांचा हिट असलेला चित्रपट देवथा, ज्यामध्ये एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या बहिणींची कथा होती, त्या चित्रपटाची पुढे रिमेक करण्यात आली. चित्रपट होता तोहफा. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला, त्यामुळे मूळ प्रेक्षकांमध्ये जयाजी लोकप्रिय ठरल्या आणि मोठा महिला चाहता वर्ग त्यांना लाभला. यानंतर त्यांनी हिंदी सिनेमांमधून मोठी लोकप्रियता त्यांना मिळत राहिली. त्यांनी हिंदी मधील सर्वच मोठ्या स्टार आणि दिग्दर्शकासमवेत काम केलं आणि 1980 आणि 90 च्या दशकात त्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक ठरल्या.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री जया प्रदा यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, अभिनय क्षेत्रात कमालीच्या यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी 1994 नंतर राजकीय जीवनात देखील पदार्पण केलं. महान भारतीय दिग्दर्शक सत्यजित रे यांनी जयाजींना जगातील सर्वात सुंदर महिला असं त्यांचं वर्णन केलं आहे. 2022 मध्ये त्यांना आउटलुक इंडियाच्या 75 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत स्थान दिलं. जया प्रदा या 1984 ते 1992 पर्यंत 9 वेळा बॉक्स ऑफिस इंडियाच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत दिसल्या. लेखक दिवेश शर्मा यांनी त्यांना सर्वोच्च व्यावसायिक अभिनेत्रींपैकी एक संबोधलं आहे आणि त्यांच्या सौंदर्याची तुलना अजिंठा पुतळ्यातील अप्सरांशी केली आहे आणि एकूणच त्यांचा प्रवास पाहता हे खरंही वाटत राहतं. म्हणूनच जयाजी आहेत रेडिओ 13 च्या बिग स्टार.

तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतलं सुप्रसिद्ध नृत्यांगणा अभिनेत्री जया प्रदा यांचा फिल्मी प्रवास. आजचा आपला बिग स्टार शो आपल्याला कसा वाटला हे मला नक्की सांगा 9970500 या क्रमांकावरती. पुन्हा भेटूयात एका अगळ्या वेगळ्या कलाकारासोबत आपल्या बिग स्टार शो आपल्या बिग स्टार शो मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध। तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कहीं दूर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

चंद्रमा आधा है, रात आधी है, वही तेरी मेरी बात भी आधी न।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नजरों से कह दो जी.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.